श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ 1948 अर्थात 10 जुलै 2026. सकाळचे 5:58:30 झालेत. आमच्याच्या पहिल्या प्रसारण सभेमध्ये मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. कार्यक्रमांना सुरुवात करूया मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

बी बी त्रिवेदी यांच्या स्वरातलं अंबाष्टकम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता मधुकर जोशी यांची भक्तिरचना ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात.

मधुकर जोशी यांची ही भक्तिरचना होती. गायली होती माणिक वर्मा यांनी. संगीत होतं गोविंद पोवळे यांचं. कार्यक्रमात आता बा भ बोरकर यांचं भक्तिगीत ऐकूया. संगीतकार आणि गायक कलाकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग होता, गायला होता शमिका भिडे यांनी. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली राम मोरे यांची ही रचना.

राम मोरे यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता उद्धव कुमार यांची ही हिंदी भक्तिरचना, गात आहेत वाणी जयराम.

वाणी जयराम यांच्या स्वरातली उद्धव कुमार यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती रघुनाथ शेठ यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया कवी इक्बाल यांची ही देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

कवी इक्बाल यांची ही देशभक्तीपर गीतरचना संगीतबद्ध केली होती सतीश भाटिया यांनी. या रचनेबरोबरच श्रोते हो मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.

0: सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया शेतीसाठी सजीव कुंपण या विषयीची माहिती. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेतात लागवड केलेल्या पिकांचं जंगली तसंच मोकाट जनावरं आणि चोरांपासून संरक्षण करण्यासाठी बाभळीच्या किंवा इतर काटेरी काट्यांचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडाचं कुंपण, भिंतीचं कुंपण घातलं जातं. परंतु ही कुंपणं आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने परवडत नाहीत. त्यामुळे सजीव कुंपणाची लागवड केल्यास फायद्याचं ठरतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, बांबू, मेंदी, शिकेगाई, जेट्रोपा चिलार, केतकी, विलायती बाभूळ, विलायती चिंच, निरगुडी, घायपात इत्यादी वृक्ष आणि झाडाझुडपांची लागवड करता येते. या सर्व प्रजाती बहुउपयोगी असून त्यापासून कुंपणाशिवायही इतर फायदे मिळतात. कुंपणासाठी समतल पद्धतीनं आणि वरंबा पद्धतीनं शेताच्या सभोवार आत्ताच सांगितलेल्या एका प्रजातीची लागवड करता येते. सजीव कुंपणाची लागवड रोपाद्वारे किंवा बियाद्वारे पावसाळ्यात करावी. 1 ते 2 वर्ष या प्रजातींची निगा राखली तर या प्रजातींचं शेताभोवतीचं सजीव कुंपण कायमस्वरूपी

0: बिनखर्चिक तयार होतं. सजीव कुंपणाचे अनेक फायदे होतात. सजीव दाट प्रजातीमुळे शेतातल्या पिकाचं मोकाट आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होतं. या कुंपणामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांना हानी कमी पोहोचते. प्रजातीची फळं खायला मिळतात, उदाहरणार्थ करवंद. काहींचा औषधांसाठी उपयोग होतो. अतिक्रमण होत नाही. जल मृदसंधारण होतं. कुंपणामुळे पिकांच्या उत्पादकतेत, जैवविविधतेत तसंच शेताच्या सौंदर्यात भर पडते. शेतीचं संरक्षण होतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, चिलार या काटेरी प्रजाती चांगल्या आहेत. सजीव कुंपणाप्रमाणेच सौरविद्युत कुंपण शेताभोवती घालता येतं. ज्या ठिकाणी जंगली प्राणी आणि मोकाट जनावरांचा जास्त त्रास आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण उपयुक्त ठरतं. त्यातल्या विद्युत प्रवाहाने फक्त झटका बसतो पण इजा होत नाही. अशा या सूर्याच्या उष्णतेवर चालणारे या सौर कुंपणाचं वैशिष्ट्य म्हणजे काटेरी तारेच्या कुंपणांच्या तुलनेने अधिक कार्यक्षम, फायदेशीर तसंच अत्यंत दुर्गम भागात देखील हे सौर कुंपण घालता येतं. यासाठी कोणतेही खांब चालतात. अत्यंत सोपं, कमी खर्चाचं आणि टिकाऊ असं असतं. तारा ढिल्या पडल्यास पुन्हा आवळून घेता येतात. विजेच्या झटक्याने शारीरिक इजा होत नाही, तरीही परिणामकारक संरक्षण होतं. आपल्या घरातून कुंपण आपल्याला कार्यान्वित करता येतं. प्रवेशद्वार जोडता येतं. इतर कुंपणांच्या समांतर सौर कुंपण बसवता येतं. हे सौर कुंपण दुसऱ्या शेतासाठी हलवता येतं. याने जास्त जागा व्यापली जात नाही. याचं आयुष्यमान 20 ते 25 वर्ष सहजपणे टिकतं. अशा प्रकारे शेतातल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी काटेरी काट्या, भिंतीचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडांचं कुंपण, सजीव कुंपण आणि सौर कुंपणं घालावीत. तेव्हा मंडळी, शेतीसाठी अशी सजीव कुंपणं तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण शेतीसाठी सजीव कुंपण या विषयावरची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू आज दुपारी 2 वाजता.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं

हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतोय. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारणं धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं, कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहेत. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकूण

0: लक्षण आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील जरी ते कॉमन सिम्पटम्स असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते नाहीतर काही कारणास्तव एक किडनी काढून टाकलेली असते तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं मी याच्या आधी बोललो होतो कॅल्शियम डिसऑर्डर्स युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व देऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत.
1: डॉक्टर लक्षणं तर लक्षात आली पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्त आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगड काढतो तर ते दगड काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा नाहीतर युरिक ऍसिडचा नाहीतर ऑक्झलेटचा तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
0: बिलकुल.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं.

0: पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सहा वाजून 55 मिनिटं झालीत. श्रोते हो, आता एका रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजेच 7 वाजता आपण ऐकाल गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. आठ वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्रं आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. आज सकाळी 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. यामध्ये आज प्रवास गणेश गुळ्याचा आणि माहिती कातळ शिल्पांची. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. सादर करते विवेक वानखडे. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 हिंदीतून बातम्या आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे

कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आज यामध्ये आपण ऐकाल कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. तसंच मातृसुरक्षा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य सेवा परिमंडळच्या उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे यांची लीना पांडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. विषय मातृसुरक्षा राष्ट्रसुरक्षा. आणि त्यानंतर आजची रेसिपी. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकाल 1:55. 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आनंद चिमोटे यांचं गायन आपण ऐकाल. त्यांनी गायलेला राग मधमाद सारंग. दरम्यान दुपारी 2 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:02 आपण ऐकाल गीत संध्या, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी युवक दोस्तांसाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. आज यामध्ये आपण ऐकाल नॅशनल शूटिंग अँड क्रॉस बो प्लेअर संजना लुजावन यांची मुलाखत. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर 7:30 माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. यामध्ये विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव जिल्हा परभणी इथले प्रगतिशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांची मुलाखत आपण ऐकाल. 7:30 पॉप म्युझिक. 9:30 करंट अफेअर्स हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा. याशिवाय सर्व बातमीपत्र आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण एका अपरिचित व्यक्तिमत्वाची, एका अपरिचित हिरोची कथा ऐकूया। बाबूराव शेडमाग असं त्यांचं नाव। आता यांचा इतिहास काय? तर श्रीमंत फुलेश्वर आणि राधाबाई या आईवडिलांच्या पोटी बाबूराव शेडमाग यांचा जन्म झाला

0: 1833 साली 12 मार्चला देवलपरी नावाचं गाव होतं. तिथे कोंडा नावाचा एक सावकार होता. या कोंडा सावकाराची धनदौलत लुटली गेली. ही प्रथम लुटली या बाबूरावांनी आणि तिथूनच त्यांच्यातल्या लढाईला सुरुवात झाली. बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी देवलपरीतून कुंड्या सावकाराची सर्व कागदपत्र जाळून टाकली. त्यांनी या सावकारांनी काय केलं, लोकांना पैसे द्यायचे, त्यांच्यावरती 1/4 व्याज लावायचं, त्यांच्या जमिनी लुटायच्या, दागिने लुटायचे, असा सगळा उद्योग केला होता. त्याच्या विरुद्ध या बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी मोहीम उघडली. ब्रिटिशांचा जो अनुनय करतील त्या सगळ्या सावकारांना दम भरला आणि सांगितलं, ही जनता आहे ना, ही माझी जनता आहे आणि त्यांना जर त्रास झाला तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, अशी धमकी पण दिली. त्यावेळेला गडमंडळचे शासक होते शंकरशाह. ह्या बाबूरावांनी शंकरशाहांना भेटले, त्यांचा पाठिंबा मिळवला. आजूबाजूचे जे दोन मोठे परगणे होते, नांदगाव संगणापूर, हे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. त्यांच्यावरती हल्ला करून ब्रिटिशांचा पराभव केला. आत्ताच्या आंध्र प्रदेशातले पण गोंडवलांना लागून असणारे आदिलाबाद, त्यानंतर महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, कुरखेडा किंवा ब्रह्मपुरी, राजुरा, त्यानंतर अहेरी आलापल्लीचा प्रदेश, भामरागड, हा सगळा प्रदेश त्यांनी आपल्या लोकांच्या बरोबर सैन्याच्या सहाय्यानं अगदी पिंजून काढला आणि इंग्रजांच्या विरुद्ध जनप्रबोधन केलं. मंडळाचे जे राजा शंकरशाह होते आणि त्यांचा मुलगा रघुनाथ शाह यांना ब्रिटिशांनी ब्रिटिश विरोधी कारवायांचं फळ म्हणून 18 ऑगस्ट 1858 तोफेच्या तोंडी दिलं. आता ही जी घटना घडली यामुळे बाबूराव शेडमाके संतापले. त्यांनी आजच्या चंद्रपूरमधलं जे मूल गाव आहे त्या मूल तालुक्यातल्या राजगड या ठिकाणी जो ब्रिटिश परगणा होता त्याच्यावरती हल्ल्याची योजना आखली. त्यावेळेला कठीण परिस्थितीमध्ये बाबूरावांनी जवळजवळ 1200 लढवय्ये आणि अत्यंत कडवे देशभक्तीने भारलेले असे सैनिक जमा केले. त्याच्यामध्ये खास करून युवकांचा भरणा होता. त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आणि संपूर्ण तयारीनिशी 7 मार्च 1858 त्यांनी या राजगड जे मुख्यालय होतं त्याच्यावरती हल्ला केला. हा विदर्भातला भाग आहे. इंग्रज सरकारचा तिथे एक प्रतिनिधी होता ज्याचं नाव सरदार रामजी. हा ब्रिटिश सैन्याचा मुख्य होता. त्या सरदार रामजीला ठार केलं. त्यांनी अनेक युद्ध खेळली गोंडवाना प्रदेशामध्ये, आदिलाबाद चंद्रपूरपासून अगदी मध्य प्रदेश छत्तीसगडमधल्या अंतर्गत भागांमध्ये अनेक चाली खेळल्या, अनेक युद्ध खेळली. त्यातली खास करून घोसरी आणि नांदगावची युद्ध ही खूप मोठी युद्ध आणि निर्णायक ठरली, ज्यांनी ब्रिटिशांना खूप मोठा दणका बसला. ब्रिटिशांचा त्या प्रदेशातला कॅप्टन क्रिस्टन हा आश्चर्यचकित व्हायचा बाबूरावांचा पराक्रम पाहून. निवडक 1200-1300 सैन्यानिशी हा माणूस कसा विद्युत वेगानं सगळीकडे फिरतो आणि आपल्या शिकलेल्या सैन्याचा कसा पराभव करतो हे अचंब्याने तो पाहत असे. त्यांनी बाबूरावांबद्दल लिहिलेलंही आहे. एक ब्रिटिश अधिकारी बाबूरावांचं कौतुक करतो, त्याच्याबद्दल लिहितो की गोष्ट जगावेगळी नाही का, अवघ्या 1200 सैन्यानिशी ब्रिटिशांच्या सैन्याला आजच्या प्रदेशातल्या 12 ते 15 जिल्ह्यामध्ये नाकी दम आणणारा हा स्वातंत्र्य सैनिक वनजातींमधला अद्वितीय नाही का.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: श्रोते हो, शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: आपलं पर्यावरण जे आहे ते बनलेलं पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन,
3: बरोबर,
4: आप फार महत्वाचं आहे.
3: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 9:30 हा कार्यक्रम जरूर ऐका. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
5: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
6: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील, म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

0: वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं

0: राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत पने असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत

0: अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

यांचा जन्म झाला. आज 10 जुलै आज भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्मदिन आहे. 1949 साली त्यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1950 साली पतियाळा घराण्याच्या ख्यातनाम शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म झाला. तर असे होते आजचे दिनविशेष.

0: श्रोते हो, शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपलं पर्यावरण जे आहे ते बनलेलं आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन.
0: बरोबर,
1: आप फार महत्वाचं आहे.
0: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता.

श्रोते हो, आज संध्याकाळी 5:30 युववाणी या युवक दोस्तांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल नॅशनल शूटिंग अँड क्रॉस बो प्लेयर संजना लुजावन यांची मुलाखत. जरूर ऐका कार्यक्रम युववाणी आज संध्याकाळी 5:30. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा

0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो,
2: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिली आहे तर एक परिवर्तनाची जन चळवळच झाली असं आपण म्हणू शकतो. नाही
1: हो, पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
2: आपल्या महिला करतात,
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
2: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
2: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं.
2: ओके.
1: सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
2: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100%पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
2: वा,
1: हा
2: किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती.
2: बरं.
1: म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351, 351 पैकी 46 वरना आपण डायरेक्ट

0: यंदा आपण 46 वरून 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
0: गोष्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेले बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंदा खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा

प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. मडके सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
4: खर तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षाहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव, आणि त्या अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, तर या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो. आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशील वाढवते.
3: अच्छा.
4: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक

0: प्रकार आहे, म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन, म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जासंस्था म्हणतो, ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही, म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं, आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385006393 4. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा, त्याची ट्रीटमेंट काय असते?
0: दमा हा अनुवंशिक असतो, म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो,
1: अच्छा
0: होतोच असं नाही. आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे, पण आता 8वी-9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की बा घरी किती मुलं आहेत, मग धाकटं कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का, आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का. या गोष्टी श्रोते खूप महत्वाचे आहेत, अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो, पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो, आणि दमा कायमचा, हो पुन्हा एकदा सांगतो, कायमचा आपण घालवू शकतो. पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे, आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार गरजेचं
1: आहे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385006394 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:45 झालेत. श्रोते हो आता आनंद घेऊया भावगीतांचा. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं राम मोरे यांचं गीत. गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता राम मोरे यांचं आणखी एक गीत ऐकूया, अरुण दाते यांच्या स्वरात.

प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी. राम मोरे यांची ही गीतरचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली होती. गायली होती अरुण दाते यांनी. भावधारा कार्यक्रमात आता शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकवतोय. संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत राणी वर्मा यांच्या स्वरात. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचार विनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ 2 महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होते.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात

0: होती. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि 4थ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. आज यामध्ये ऐकूया प्रवास गणेश गुळ्याचा, माहिती कातळ शिल्पांची, लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: रसिक श्रोते हो नमस्कार. कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत आम्ही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
2: कोकण सह्याद्रीच्या उतारावरून समुद्राकडे झेपावणाऱ्या नद्या, पावसाने नटलेली हिरवीगार वनराई, मंदिरांच्या घंटानादात जाग येणारी गावं आणि पिढ्यानपिढ्या जपलेला सांस्कृतिक वारसा यांचं एक अद्भुत विश्व.
1: या भूमीचा प्रत्येक कोपरा काहीतरी सांगत असतो. कधी एखाद्या देवस्थानाची आख्यायिका, तर कधी एखाद्या गावाचा इतिहास, तर कधी हजारो वर्षांपासूनच्या मानवी अस्तित्वाच्या एखाद्या खुणेविषयी.
2: आजच्या कोकण दर्शनमध्ये आपण भेट देणार आहोत अशाच दोन वैशिष्ट्यपूर्ण वारशांना.
1: पावस जवळच्याच प्रसिद्ध गणेशगुळे इथल्या स्वयंभू गणेश मंदिर आणि कोकणच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचा गूढ जपणाऱ्या कातळशिल्पांना.

0: रत्नागिरी जिल्ह्यातलं पावसपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं गणेशगुळे हे गाव श्रद्धा, निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर मिलाप घडवणारं ठिकाण म्हणून ओळखलं जातं।
1: अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गाव शांत, प्रसन्न आणि निसर्गसंपन्न असं आहे। कोकणातल्या अनेक देवस्थानांप्रमाणेच इथल्या गणेश मंदिराभोवतीही लोकश्रद्धा, आख्यायिका आणि परंपरांचा समृद्ध असा वारसा आहे।
0: गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला ही कोकणात प्रसिद्ध असलेली म्हण अनेकांनी ऐकलेली असेलच। या म्हणीमागे असलेली लोकपरंपरा गणेशगुळे आणि गणपतीपुळे या दोन गणेश क्षेत्रांशी जोडलेली आहे।
1: इथला गणेश हा स्वयंभू मानला जातो। समुद्रात मासेमारी करणारे कोळी, व्यापारी आणि गलबत चालक समुद्र प्रवासापूर्वी याच गणपतीचं दर्शन घेत असत। खवळलेल्या समुद्रात आपला प्रवास सुरक्षित व्हावा, संकट दूर व्हावीत आणि नवस पूर्ण व्हावा अशी या भाविकांची श्रद्धा असे। म्हणूनच या गणेशाला गलबतवाल्यांचा गणेश असंही म्हटलं जातं।
0: मंदिर परिसरात प्रवेश करताच तिथे आपल्याला जाणवते ती तिथली प्रसन्नता। जांभ्या दगडातलं बांधकाम, घुमटाकृती शिखरं, मंदिरासमोरचा प्रशस्त परिसर आणि सभोवताली असलेली हिरवाई, यामुळे हे ठिकाण आपल्याला अधिकच आकर्षक वाटतं। या मंदिरातलं मुख्य आकर्षण म्हणजे गणेश स्वरूप मानली जाणारी विशाल अशी शिळा। या शिळेची भाविक गणेश रूपात पूजा करतात। मंदिरातला प्राचीन गाभारा, स्थानिक परंपरा आणि इतिहास यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे।
1: गणेशगुळेविषयी आणखीन जाणून घेऊया श्रीवल्लभ साठे यांच्याकडून।
2: गणेशगुळे हे रत्नागिरीजवळील गाव गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे आपण सगळे जाणतोच, पण याशिवाय गणेशगुळे मंदिराच्या समोरच एक अत्यंत सुंदर खोदून काढलेली पायऱ्यांची विहीर आपण पाहू शकतो। त्याचप्रमाणे गणेशगुळेचा बीच म्हणजेच समुद्रकिनारा हा देखील बघण्यासारखा आहे। या समुद्रकिनाऱ्याजवळच गणेशगुळे गावच्या दक्षिणेला आणखीन एक समुद्रकिनारा आहे जिथेही आपण काही वेळेला जाऊन येऊ शकतो। त्याचप्रमाणे या दोन्ही बीचवरती काही भौगोलिक आश्चर्यस्थळं आपण पाहू शकतो, ज्यामध्ये सागरी कडा, तरंगघर्षित मंच, त्याचप्रमाणे सागरी गुहा आणि त्याशिवाय पूर्वीच्या काळी ज्या वेळेला समुद्र पातळी वेगळी होती त्या वेगळ्या समुद्र पातळीवर असलेला समुद्रकिनारा जो आता दगडी अश्मीभूत झालेला आहे, दगडी झालेला आहे, त्या बीचचे अवशेषही आपण गणेशगुळ्यामध्ये पाहू शकतो। तर निसर्ग सहल म्हणून गणेशगुळे हा एक स्वतंत्र खजिना आहे असं सांगता येतं। त्याचप्रमाणे गणेशगुळ्यात गणपतीच्या देवळाशिवाय लक्ष्मीनारायण आणि आदित्यनाथ अशी दोन मंदिरंही दिसतात। त्या मंदिरांना देखील गणेशगुळ्याच्या सफरीमध्ये आपण भेट देऊ शकतो। तर असं हे पावसजवळ असलेलं गणेशगुळे हे पर्यटन केंद्र आता अलीकडे विकसित व्हायला लागलेलं आहे, ते किनारी पर्यटनासाठी उपलब्ध होत असलेल्या वेगवेगळ्या सोयीसुविधांमुळे, वेगवेगळे होमस्टेज किंवा वेगवेगळ्या रिसॉर्ट्सच्या माध्यमातून देखील गणेशगुळे आपल्याला पर्यटकांच्या पसंतीस उतरताना दिसते आहे। तर अशा गणेशगुळे गावाला नक्की भेट द्या। धन्यवाद।
1: गणेशगुळे परिसरात श्रद्धेबरोबरच निसर्ग सौंदर्यही अनुभवायला मिळतं। जवळच असलेला समुद्रकिनारा, शुभ्र वाळू, माडांची रांग आणि समुद्राच्या लाटांचा अखंड नाद हे सगळं वातावरण अधिकच रमणीय करतात।
0: इथल्या किनाऱ्यावर हिवाळ्यात समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात, त्यामुळे पर्यावरणीय दृष्टीनेही हा परिसर अधिक महत्त्वाचा मानला जातो।

0: मंदिराजवळची प्राचीन अशी पायऱ्यांची विहीर, स्थानिक लोककथा आणि धार्मिक परंपरा यामुळेच गणेश गुळे हे केवळ देवस्थान न राहता एक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. याविषयीच बोलत आहेत श्रीवल्लभ साठे.
1: गणेशगुळ्यात किनारी पर्यटनासाठी ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला त्यांना इथे भावतो खऱ्या अर्थानं असलेला स्वच्छ किनारा, अत्यंत चांगल्या पद्धतीनं जपलेली कोकणी संस्कृती आणि इथला निसर्ग. गोवा आणि केरळच्या तुलनेत याच गोष्टींना कोकणात येणारे पर्यटक महत्त्व देताना बहुतेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. येथे असलेले जे होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत किंवा अलीकडच्या काळामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट स्कीममधून ज्यांनी सेवासुविधा द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या माध्यमातून अनेकदा कोकणी स्थानिक खाद्यसंस्कृतीचा वापर पर्यटकांसाठी केला गेलेला दिसतो आणि याला प्रामुख्यानं पर्यटकांची

0: येणारे पर्यटक महत्त्व देताना बहुतेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. येथे असलेले जे होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत किंवा अलीकडच्या काळामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट स्कीममधून ज्यांनी सेवा सुविधा द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या माध्यमातून अनेकदा कोकणी स्थानिक खाद्यसंस्कृतीचा वापर पर्यटकांसाठी केला गेलेला दिसतो आणि याला प्रामुख्यानं पर्यटकांची पसंतीही असलेली बऱ्याच वेळेला जाणवते. आता यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही विचार कराल तर कोकणी घावन घाटलं आहे किंवा रसशेवया किंवा शिरवळी म्हणतात ते पदार्थ आहेत किंवा इतर पर्टिक्युलरली मांसाहारी पदार्थ जास्त प्राधान्यानं खाल्ले जातात तर त्याही बाबतीतली वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती गणेशगुळ्यातील अनेक लोक देताना दिसतात आणि पर्यटक अर्थातच याला पसंती देतात. आणि हा गणेशगुळ्याच्या संदर्भातला एक आणखीन महत्त्वाचा पैलू आपल्याला दाखवता येतो. याशिवाय गणेशगुळेच्या दक्षिणेला जो समुद्रकिनारा आहे तिकडे जाणारी वाट ही एका कांदळवनाच्या पट्ट्यातून जाते तसंच आंब्याच्या बागांमधून जाते. तर ज्या लोकांना निसर्ग सहलीची आवड आहे अशा लोकांसाठी ही एक आदर्श जागा म्हणून सांगता येते. कांदळवन प्रदक्षिणा किंवा कांदळवनातील फेरी आणि आंब्याच्या बागातून मधून मधून जाणारी फेरी हा एक पर्यटकांसाठी वेगळा अनुभव ठरू शकतो. शिवाय याचबरोबरीनं या फेरीच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळे पक्षी दिसू शकतात, वेगवेगळे निसर्गातील आविष्कार दिसू शकतात. तर हा एक निसर्ग सहलीसाठी सुद्धा एक अत्यंत आदर्श म्हणता येईल असा परिसर आहे. तर गणेशगुळात येणाऱ्या पर्यटकांनी फक्त किनारी पर्यटनच करावं असं नक्कीच म्हणता येत नाही तर त्याबरोबरीनं निसर्ग सहल, निसर्ग भ्रमंती हा सुद्धा एक पर्यटनातील एक वेगळा पैलू गणेशगुळ्याच्या बाबतीत आपण आजमावू शकतो. धन्यवाद.
1: श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ अनुभवायला मिळणारं हे ठिकाण आजही हजारो भाविकांना आकर्षित करतंय. श्रोतेहो, कोकणचा वारसा केवळ देवळांपुरता मर्यादित नाहीये. या भूमीने हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी अस्तित्वाच्या खुणाही इथे जपून ठेवल्या आहेत.
2: श्रोतेहो, कोकण दर्शनच्या या टप्प्यावर आता आपण वळूया अशाच एका अनमोल ठेव्याकडे, अर्थातच इथल्या कातळ शिल्पांकडे. प्रागैतिहासिक काळातल्या मानवी जीवनाचा अभ्यास करताना पुरातत्व संशोधकांना जी साधनं महत्त्वाची वाटतात त्यामध्ये कातळ शिल्पांचा विशेष उल्लेख करावा लागतो.
1: कोकणातल्या विविध भागांमध्ये आढळणारी ही कातळ शिल्प हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी अभिव्यक्तीची साक्ष आपल्याला देतात. उघड्या कातळांवर कोरलेले प्राणी, पक्षी, मानवी आकृत्या, भूमितीय आकार आणि विविध चिन्ह पाहताना त्या काळातल्या जीवनाविषयीची आपली उत्सुकता नक्कीच वाढते.
2: या आकृत्या नेमक्या कोणी कोरल्या, त्या कोणत्या उद्देशाने निर्माण केल्या, त्या धार्मिक होत्या, सामाजिक होत्या की केवळ कलात्मक अभिव्यक्ती होती, या प्रश्नांची उत्तरं अजूनही संशोधक शोधत आहेत.
1: जगभरात अशा प्रकारच्या कलाकृतींना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिप्स असंही म्हटलं जातं. भारतात मध्य प्रदेशातली भीमबेटका रंगचित्र प्रसिद्ध असली तरी उघड्या कातळांवर कोरलेली शिल्प हा कोकणाचा एक विशेष वारसा मानला जातो.
2: याच कातळ शिल्पांविषयी आपल्याला सांगतायत आनंद मराठे.
3: नमस्कार, मी आनंद मराठे, पावसजवळील कुर्धे या गावी राहतो. आज मी तुम्हाला कोकणातील कातळ शिल्पे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. अश्मयुगीन काळातील मानवाने कोकणातील जांभ्या दगडाच्या कातळावर त्या काळी उपलब्ध असलेल्या दगडी हत्यारांच्या सहाय्याने कोरलेली किंवा खोदलेली चित्रे म्हणजेच कातळ शिल्पे होत. खरं तर कातळ खोद चित्र हा शब्द अधिक योग्य आहे, पण कातळ शिल्प हाच शब्द लोकप्रिय झाला आहे. रत्नागिरी, राजापूर, देवगड आणि मालवण या चार जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत 200 अधिक साईट्स आणि 3000 जास्त कातळ शिल्पे आढळून आली आहेत. या चित्रांमध्ये प्रामुख्याने प्राणी, पक्षी, मासे, मनुष्याकृती आणि पटचित्रे यांचा समावेश होतो. मात्र या चित्रांमध्ये पाळीव प्राणी किंवा पक्षी, शेतीची किंवा लढाईची हत्यारे, घरे, मंदिरे, देवाच्या मूर्ती किंवा अक्षरे लिपीचिन्हे अभावानेच आढळतात. माणूस एका जागी स्थिर होऊन पशुपालन किंवा शेतीवाडी करायला लागण्याच्या पूर्वीची ही चित्रे आहेत. तसेच कोणत्याही धार्मिक

0: किंवा भाषिक संकल्पना उदयाला येण्यापूर्वीची चित्रे आहेत. हा काळ आपल्याला साधारणपणे 15 ते 20 हजार वर्षे मागे घेऊन जातो. मात्र एवढ्या अप्रगत अवस्थेत इतकी सुबक आखीव रेखीव आणि भव्यदिव्य चित्रे दगडी हत्याऱ्यांच्या साहाय्याने त्या काळातील माणसाने कशी का आणि कशासाठी कोरली असतील हे एक मोठे गूढच आहे. कशेळी येथील 16 मीटर बाय 14 मीटरचे हत्तीचे चित्र, देवी हसोळ परिसरातील 40 फूट बाय 40 फुटाचे पटचित्र, वृंदावन परिसरातील अवाढव्य भैरी ससाणा, देवी हसोळ परिसरातील 21 फुटी मानवाकृती ही काही चित्रे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याशिवाय देवाचे गोठणे आणि पोखरबाव येथील कातळशिल्पे चुंबकीय विस्थापनासाठी जगप्रसिद्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी चुंबकीय क्षेत्र एवढे विचित्र आहे की या चित्रांवर 4 ते 5 होकायंत्र ठेवली तर ती सर्व वेगवेगळ्या दिशा दाखवतात. रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या अथक परिश्रमातून कोकणातील 9 साईट्स युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या प्राथमिक यादीत समाविष्ट झालेल्या आहेत. शिवाय रत्नागिरीत कोकणातील कातळशिल्पे आणि वारसा संशोधन केंद्रही सुरू झाले आहे.
1: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अशी शिल्प आढळून आली आहेत. यामध्ये विविध प्राण्यांची चित्र, मानवी आकृत्या आणि गूढ रचनांचा समावेश आहे.
2: या शिल्पांचा अभ्यास केवळ इतिहासापुरता मर्यादित नाहीये. त्यासाठी भूगोल, पर्यावरण, जैवविविधता आणि मानववंशशास्त्र यांचाही अभ्यास करावा लागतो.
1: म्हणूनच कातळ शिल्प ही आपल्या सांस्कृतिक वारशासोबतच संशोधनाचा महत्वाचा विषय होत चालली आहे. अलीकडच्या काळात या वारशाला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त झालं आहे. संशोधक, इतिहास अभ्यासक आणि पर्यटक यांचं लक्ष या स्थळांकडेही आता वेधलं जात आहे.
2: कातळ शिल्पांकडे पाहताना आपण केवळ दगडांवरच्या आकृत्या पाहत नसतो, तर हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या विचार विश्वाची एक झलक आपण अनुभवत असतो.
1: याविषयीच बोलताना आनंद मराठे म्हणतात,
0: खुद्द गोळप गावातील सड्यावर कातळ शिल्पे आढळत नसली तरी गोळप गावालगत असलेल्या कोळंबे गावात कातळ शिल्पांच्या 4 ते 5 अप्रतिम साईट्स आहेत. त्यापैकी गोळप गावापासून 5 ते 6 किमी अंतरावर असणारी साईट खूपच प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी एकूण 2 साईट्स असून त्यात प्राणी, मासे, गोपद्म, मानवाकृती, कासव यासारखी चित्रे आहेतच. शिवाय कोकणात न आढळणाऱ्या चौशिंगी साम्राचे एक अप्रतिम चित्र आपल्याला येथे पाहता येते. प्रत्यक्ष चौशिंगी साम्राला आडवे झोपवून त्याची आउटलाईन काढावी इतके ते चित्र हुबेहूब आणि चित्ताकर्षक आहे. मी आजवर पाहिलेल्या प्राण्यांच्या कातळशिल्पांपैकी हे चौशिंगी साम्राचे चित्र सर्वोत्तम म्हणावे लागेल. गोळपसारख्या नितांत सुंदर निसर्गरम्य गावी पर्यटनासाठी येत असाल तर कोळंब्यातील ही कातळशिल्प साईट नक्की पहा. कोळंबे फाट्यापासून साधारण 1.5 ते 2 किमी अंतरावर असणाऱ्या लक्ष्मी किरण नगर नावाच्या कमानीसमोरील 3 बंगल्यांच्या आसपास या 2 साईट्स आहेत. दोन्ही साईट्सपर्यंत वाहने जातात, त्यामुळे अगदी वयोवृद्ध पर्यटकही सहजपणे या साईट्स पाहू शकतात. धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कोकणातल्या कातळ शिल्पांविषयीची माहिती.
1: एका बाजूला गणेश गुळेसारखं श्रद्धास्थान आणि दुसऱ्या बाजूला कातळ शिल्पांसारखा प्राचीन सांस्कृतिक वारसा, या दोन्ही गोष्टी कोकणची ओळख अधिक समृद्ध करतात.
2: कोकणातलं प्रत्येक गाव, प्रत्येक मंदिर, प्रत्येक डोंगर आणि प्रत्येक कातळ आपल्याला काही ना काही नक्कीच सांगत असतो. त्या कथा ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी फक्त संवेदनशील मनाची गरज असते.
1: कोकण दर्शनच्या आजच्या या प्रवासात श्रद्धेचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा आपण वेध घेतला. आजचा हा प्रवास आता आपण इथेच थांबूया.
2: पुढच्या भागात आपण भेट देणार आहोतच कोकणातल्याच आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाला. तोपर्यंत मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत आपला निरोप घेतो.
2: नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर

0: सुंदर स्पंदन।
1: श्रोते हो, पर्यटनावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात, कोकण दर्शन। सादरकर्ते होते विवेक वानखडे। आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, आता एक महत्वाचं निवेदन ऐका। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातला रघुवीर घाट हा दिनांक 9 जुलैपासून ते दिनांक 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आला आहे। डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। या राष्ट्रीय महामार्ग 461 दरीकडील रस्त्याची काही भागाची कडा तुटलेली आहे आणि डांबरी पृष्ठभाग आणि साईडपट्टी काही भागातली खचली आहे। रस्त्यावर माती आणि दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात येत आहेत। पण यामध्ये अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहनं आणि एसटी महामंडळाच्या फेऱ्या म्हणजे बसेस यांना परवानगी देण्यात आली आहे, तर सर्व प्रकारची जड वाहनं म्हणजे हेवी व्हेकल्स आणि सर्व प्रकारची खाजगी वाहनं यांना मनाई करण्यात आली असून पर्यटकांना घाटातील पर्यटन स्थळांवर थांबण्यास आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीवितांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। श्रोते हो, महत्त्वाचं निवेदन आपण ऐकलं।

श्रोतेहो, आणखी एक महत्त्वाचं निवेदन. हे निवेदन आम्हाला आलंय रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून. त्यांनी आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील काही नदींच्या पातळींचा अहवाल पाठवलेला आहे. यानुसार आज सकाळी 8 वाजता खेड भरणे पूल इथे जगबुडी नदीची सध्याची पातळी 5 मीटर एवढी आहे आणि ही इशारा पातळी आहे. तेव्हा इथून प्रवास करणाऱ्या सर्वांनी स्वतःची सुरक्षितता जपावी, काळजी घ्यावी. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:01 झाले. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी, हिंदी चित्रपट संगीत.

0: जयदीप सहानी यांचं हे गीत गायलं रूपकुमार राठोड यांनी रबने बना दी जोडी या चित्रपटासाठी. संगीत होतं सलीम सुलेमान यांचं.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना. संगीत आहे इलया राजा यांचं चिनी कम या चित्रपटासाठी.

चिनी कम या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती समीर यांची. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवतोय इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातलं हे स्वानंद किरकिरे यांचं गीत.

0: इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातलं हे होतं स्वानंद किरकिरे यांचं गीत. अमित त्रिवेदी यांनी या गीताला संगीत दिलं होतं. मुख्य स्वर होता शिल्पा राव यांचा.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
4: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत होतं कौसर मुनीर आणि दानिश साबरी यांचं. साजिद वाजिद यांनी या गीताला संगीत दिलं होतं मैं तेरा हिरो या चित्रपटासाठी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली ही संजय मासूम यांची गीतरचना ऐकूया.

राहत फतेह अली खान आणि सहकलाकारांनी गायलेलं संजय मासूम यांचं हे गीत होतं जन्नत टू या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए, सुपर निर्मा मैं सुपरमैन।
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। सकाळचे 9:30 वाजलेत। आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्त्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली ही मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण म्हणतो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय आणि त्याचे होणारे परिणाम सुद्धा आपण भोगत असतो. त्यावेळी मात्र आपल्या लक्षात येतं की पर्यावरणाचं, निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात मात्र आपण यातलं काहीच करत नाही. आपण जर आपला खारीचा वाटा उचलून या पर्यावरण संरक्षणासाठी दिला तर मला वाटतं अशक्य असं काहीच नाहीये. फक्त इच्छा हवी, नाही का? तर श्रोते हो, आजचा आपला मुलाखतीचा विषय आहे पर्यावरण संरक्षण एक सामाजिक दायित्व. आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पर्यावरण आणि जल अभ्यासक श्रीकृष्ण लांडे सर. सर नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, मला सुरुवातीला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल.
1: मी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका खामगावरून पॉलिटेक्निक मधून पूर्ण करून 1982 साली पाटबंधारे विभागामध्ये शाखा अभियंता या पदावर रुजू झालो आणि त्यानंतर 2017 पर्यंत वेगवेगळ्या संशोधन, जल व्यवस्थापन, कायदेशीर प्रशिक्षण सगळ्याच प्रकारच्या कामामध्ये सर्वेक्षण मध्ये काम केलं आहे. आणि नंतर मी 2006 पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली, माहिती व जीवसंज्ञापन पदवी. आणि त्यानंतर 2017 सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची पदवी घेऊन आता मी कायद्याचं समुपदेशन व कायदेविषयक पाणी प्रश्न आणि पर्यावरणीय प्रश्नाबद्दल उकल करत असतो.
0: अच्छा. सर, आजचा आपला विषय असा आहे की पर्यावरण संरक्षण एक सामाजिक दायित्व. तर मला सुरुवातीलाच विविध पर्यावरणीय घटकांबद्दल सांगा.
1: आपलं पर्यावरण जे आहे ते बनलेलं आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन. त्यापैकी आप फार महत्वाचं आहे. पृथ्वी आपली सॉलिड घटक आहे आणि ही जे काही ग्रहमाला आहे त्याचा पृथ्वी हा एक उपग्रह आहे आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. तर पृथ्वीवर जे आप म्हणजे जीवन आणि पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाणी H2O आहे त्याच्यापैकी O2 हा महत्वाचा आहे, H2 सुद्धा महत्वाचा आहे. हे जे घटक आहे पाणी, पाण्याच्या घटकाबद्दल जास्त परिणामकारक होत असल्यामुळे तो घटक आपण प्रथम प्राधान्याने त्याला विचारात घेऊ. आप म्हणजे पाणी आणि नील, सलील असे संस्कृत पाण्याला संस्कृत मध्ये 102 नाव आहेत जवळपास. आणि प्रत्येक एक पेशीय प्राण्यापासून आपण जे काही बहुपेशीय प्राणी आणि मोठे महाकाय प्राणी बनलेलो आणि झाडं बनलेले आहेत हे सगळे पाण्याच्याच सुशाव आहेत. आणि शरीरात सुद्धा 95% पाणी आले आणि पृथ्वीवर सुद्धा 71% पाणी आणि 29% जमीन आहे.
0: बरोबर.
1: पाण्याशिवाय आपलं कुठलं

0: आपण जगूच शकत नाही.
1: सर, मला या घटकाचं थोडस महत्व सांगा की नेमकं आपल्या पाण्याचं महत्व सांगा.
2: पाण्याचं महत्व एवढं घन आहे की त्याच्याशिवाय इव्हन पाणी जर आपण वजनाच्या जवळपास आपल्या मेंदूमध्ये सुद्धा 95% पाणी असते, जवळपास ते जर पाण्याची लेवल कमी झाली तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या याला देऊ शकतो. म्हणून पाणी हे जवळपास 4 ते 5 लिटर अन्नाऱ्यानुसार याच्यानुसार आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि पाणी शुद्ध मिळेल याची मुळीच गॅरंटी राहिली नाही, कारण काय पर्यावरणाचे पर्यावरणीय घटक आहेत. आपलं नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 19%, कार्बन डायऑक्साइड 0.03 आणि इतर घटक अशा प्रकारचे जे घटक आहेत यांचं सुद्धा संतुलन झालेलं आहे. त्यामुळे पाणी आपण बनवू नाही शकत, रक्त बनवू नाही शकत, तशाच प्रकारे पाणी पण नाही बनवू शकत.
1: बरोबर आहे.
2: त्याचे आतापर्यंत काही सोल्युशन शास्त्राला सापडले नाही.
1: बरोबर, म्हणजे जे आहे ते जपून वापरणं एवढंच आपल्या हातात आहे,
2: दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही नाही.
1: बरोबर सर, आता आपण बघतो की एकंदरच जे सगळं हवामान आहे त्या हवामान बदलाचे पावसावर परिणाम होतातच, ते आपण बघतोच आहे, सध्या अनुभवतो पण आहे. तर नेमके काय आणि कसे परिणाम झालेत या सगळ्याचे?
2: हवामान बदलाचा सर्वात महत्वाचा परिणाम असा झाला आहे की त्याचा परिणाम जर ऑपरेशन जास्त झालं आणि तर पाऊस जास्त पडला, इरेटिक पडला. इरेटिक म्हणजे काय की आज इथं पडतो तर उद्या तिथं पडतो. पहिला मान्सून कसा मुंबईला आला की तिसऱ्या दिवशी इकडे यायचा, आता त्याचा कोणी भरोसा नाही देऊ शकत. हवामानाचे जे पावसाचे जे घटक आहेत त्याच्यावर परिणाम करणारे ते 16 घटक आहेत. त्याच्यापैकी एल निनो हा जो आहे सागरातला, एल निनोचा खूप परिणाम होऊन राहिला. आणि पाऊस जर खूप पडला आणि कमी वेळात जास्त पाऊस पडतो याला म्हणतात इरेटिक. इरेटिक म्हणजे आता बॉम्बेला मागे पाऊस पडला तर 941 आणि रन ऑफ वाढतो त्याच्यामुळे, म्हणजे पडणारे पाणी जर कुठे पृथ्वीमध्ये मुरलं नाही आणि याचे पण वाढते.
1: बरोबर.
2: गंगाचे ग्लेशियर वगैरे जर उतरले तर जवळपास 1.5 ते 5 मीटर समुद्राची पातळी वाढली. तर जवळपास भारतातले जे काही कोस्टल सिटीज आहेत आणि महत्वाच्या कोस्टल सिटी आहेत, आज मुंबईची झिरो लेवल आहे मरीन ड्राईव्हला आणि सीएसटीचे लेवल आहे 7. अर्धे सीएसटी पर्यंत आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाया जाण्याची शक्यता आहे आणि त्याला कोणीच रोखू शकत नाही. आता परवापासून मुंबईला काय चालू आहे, तापमानात 1 ते 1.5% जरी वाढ झाली तरी आपल्याला खूप त्याचे परिणाम ते भोगावं लागणार आहे.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे पावसाची अनिश्चितता आणि पडण्याचं प्रमाणही
2: वाढलेली आहे.
1: बरोबर आहे.
2: पावसाचे 100 दिवस असतात, 365 दिवस, 4 महिने जरी पावसाळा असला जून टू सप्टेंबर तरी तो आपल्याला फक्त 100 दिवस मिळतात.
1: बरोबर आहे. म्हणजे खूपच परिणाम या सगळ्या हवामान बदलाचे पावसावर झालेत आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्याच
2: सगळ्याच घटकावर झाले. जी माती आपल्याला तयार व्हायला 1000 वर्ष लागतात ती माती 15 मिनिटात वाहून जाऊन राहिली.
1: बरोबर.
2: समुद्रात सुद्धा गाळ बसून राहिला, धरणात सुद्धा गाळ बसून राहिला. म्हणजे हे आपल्याला कसं आपल्या हाताच्या बाहेर जाऊन राहिलं.
1: खरंय खरंय, अगदीच खरंय. बरोबर सर, आता आपण पाण्याबद्दलच बोलतोय तर आपल्या राज्यातलं जे पाणी आहे म्हणजे त्याची जी उपलब्धता आहे आणि नद्यांची जी खोरी आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा.
2: महाराष्ट्राची जी विभागणी झालेली आहे ती 5 खोऱ्यामध्ये झालेली आहे. तर गोदावरी खोरं जे आहे ते खूप मोठं खोरं आहे. तर या खोऱ्यामधली जवळपास 49% जो भूभाग आहे आपला तो आहे. दुसरा आहे कृष्णा खोरे, त्याच्यानंतरचं खोरं जे आहे कृष्णा नर्मदा आणि पश्चिम वाहिनी म्हणजे कोकणातलं जे आहे ते सगळं पश्चिम वाहिनी आहे. त्यापैकी कोकण अतिनिपुलतेचं आहे म्हणजे तिथं खूप पाणी आहे, 4000 पर्यंत पाणी पडते. आणि पडलेला छायाचा प्रदेश आहे आपला खालचा कोल्हापूरचा काही भाग आणि इकडचा भाग तो पडलेला छायाचा भाग आहे. तिथं पाणी 250 ते 500 पर्यंत पडते. म्हणून हे गोदावरी तुटीचं खोरं आहे, मराठवाड्याचं आणि कृष्णा काही प्रमाणात आहे आणि नर्मदा फार थोड्या प्रमाणात, अशी 5 खोरी आपली आहे. तर याचा सविस्तर अभ्यास कोणाला जर उत्सुकता असली तर 1999 साली आपला दुसरा सिंचन आयोग आहे त्याचा एक खंड क्रमांक 1 मध्ये ही सगळी खोऱ्याची माहिती दिलेली आहे.
1: वा वा, खरंच छान आहे. सर, आता तुम्ही नद्यांच्या खोऱ्यांबद्दल सांगितलंतच तर तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रकल्प प्रस्तावित आहेत का आणि असतील तर ते कोणते आहेत त्याबद्दल सांग.
2: तुटीचं खोरं म्हणजे कसं पाण्याची उपलब्धता ही दरवेळी काढायला पाहिजे.

0: त्याचं लोकशाही असल्यामुळे आणि घटनात्मक बाबी असल्यामुळे समान वाटप, दरडोई वाटप, हेक्टरी वाटप अशा प्रकारे सर्वांना मिळालं पाहिजे.
1: तर
0: त्याजवळ प्रकल्पाचा जी वैनगंगाटून नळगंगा हा एक नवीन 388 किलोमीटरचा नुकताच मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली, सर्वेक्षण झालं आहे आणि वैनगंगा विपुल त्याचं खोरं आहे आणि नळगंगा खोरं नाही आहे पण नळगंगा नदी आणि गोदावरी काही आणि तापी पूर्ण खोरे तुटीची आहेत याच्यामध्ये ते पाणी ओढवणार आहे तर त्याचं आता चालू आहे. आणि दुसरं नाशिकच्या नार पार गिरणा हे जे प्रकल्प आहेत म्हणजे पश्चिम घाटाला वरचा भाग
1: अच्छा
0: हा उत्तरेकडचा भाग तर त्याच्यामधून नाशिकला पाणी मिळणार आहे पश्चिम घाटात. कोकणातील जे पाणी एक्स्ट्रा होऊन जाते म्हणजे कोकण पट्टीची 720 किलोमीटर आहे
1: आणि
0: रुंदकीची 40 किलोमीटर आहे म्हणजे पाणी पडलं की चांगलं समुद्रामध्ये.
1: बरोबर
0: अशा प्रकारे वैतरणा गोदावरी वैतरणाचं पाणी दमणगंगाचं पाणी गोदावरी खोऱ्यात प्रस्तावित आहे. काही प्रमाणात काही काही अडचणी याच्या पण येऊन जातात आंतरराष्ट्रीय आंतरराज्यीय प्रश्न
1: बरोबर
0: ते सगळ्यांच्या परवानग्या इंटरेस्ट वेगळा असतो म्हणजे इंटरस्टेट तंटा पाण्याबद्दल आणि सर्वांच्या जीवनाचा विषय आहे.
1: थोडक्यात सगळ्यांना समान पाणी उपलब्ध व्हावं हा त्याचा उद्देश आहे नाही का. सर मला असं सांगा की आपल्या राज्यातली जी धरणं आहेत ती आणि सिंचन विषयक एकंदरच म्हणजे कशा प्रकारे सिंचन केलं जातं त्याबद्दल थोडस सांगा.
0: सिंचनाच्या धारणा आहेत त्याचं वर्गीकरण साधारण लाभ क्षेत्र म्हणजे त्याला भिजणार क्षेत्र आणि उंची या दोन गोष्टीचे निकष लावून ठरवले जाते. मोठे मध्यम लघु आणि जिल्हा परिषद आणि आता जलसंधारणाचे काही प्रकल्प असे एकूण आपल्या राज्यातील प्रकल्प जे आहेत ते 2900 आहे 2900+
1: बर
0: तर त्याच्यापैकी 32 मोठे आहेत 184 मध्यम आहेत आणि 2727 लघु आणि सिंचन योजना त्यापैकी 244 बांधकामाधीन आहे. त्याच्यापैकी सर्वात मोठा उजनी आहे, दुसरा कोयना आहे, तिसरा जायकवाडी आहे.
1: अच्छा
0: तर हिचं नियंत्रण करण्याकरता आपल्याला मंडळ केलेली आहेत. सर्वात अगोदर 1995 मध्ये कृष्णा खोरे केलं, 99 मध्ये गोदावरी खोरे आणि विदर्भ सिंचन मनुष्याच्या बद्दल खूप झालं त्याच्यामुळे हे उर्वरित महाराष्ट्र गोदावरी खोरे कृष्णा खोरे विदर्भ VIDC अशा प्रकारे ते आणि आपली जी राज्याची अंतिम सिंचन क्षमता आहे ती आहे म्हणजे दुसऱ्या सिंचन आयोगात सांगितलं आहे त्यांनी की 1,26,000 हेक्टर आपण जास्तीत जास्त भिजू शकतो त्यापैकी आपण फक्त आता 48,25,000 आता 50% ही कमी वापरू शकतो.
1: अच्छा अच्छा सर एकंदरच आपण बोलत आहोत की पाणी पाण्याचं महत्व त्याचं जतन केलंच पाहिजे पाण्याचं आस्थापन नेमकं कसं चाललं याविषयी बोलतोच आहोत. पाणी संरक्षण वापराबद्दलचे काही कायदे आहेत असंही मी ऐकलंय तर त्याबद्दल सांगा.
0: ब्रिटिश काळापासून जेव्हापासून दुष्काळ पडायला लागले 1885 पहिला दुष्काळ 1885 पडला आणि त्यानंतर इंग्रजांना राज्य करायचं होतं म्हणून त्यांनी पाण्याची उपलब्धता करून देणं क्रमप्राप्त ठरवलं आणि त्यानुसार मग पाण्याची उपलब्धता आली म्हणजे तंटे आले म्हणजे कायदा आला तर त्यांनी बॉम्बे कॅनॉल रोड सर्वात अगोदर आपल्याला बॉम्बे कॅनॉल रोड 1939 आणि नंतर स्वराज्य मिळाल्यानंतर 1976 चा महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 आणि नंतर आपलं समान पाणी वापर राष्ट्रीय जलधोरणानुसार 1987 जे राष्ट्रीय धोरण जलधोरण आहे आणि तेवीस अशानुसार 2003 महाराष्ट्र MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण असं नेमलं गेलं आणि सहकारी पाणी वापर संस्थाचा आपण पाटबंधाऱ्याचं पाणी वापर संस्था केली म्हणजे वॉटर युजर्स असोसिएशन तो कायदा महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन तो केला 2005 आणि त्याचे नियम सुद्धा केलेले आहेत. आतापर्यंत नियम बनले नाही 1939 पासून तर 2006 पर्यंत नियम नव्हते म्हणून 2006 आपण नियम केले.
1: अच्छा
0: आता आपण थोडीशी घटनात्मक बाजू पाहू तर पाणी हा जो विषय आहे हा समवर्गीय सूची म्हणजे समवर्गीय सूची म्हणजे राज्यही त्याच्यावर कायदे बनवू शकतं केंद्र बनवू शकतं.
1: अच्छा
0: म्हणून कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल जे आहे ते आहे 262 अन्वये रिव्हर बोर्ड आणि अशा प्रकारचे जे

0: बनवलेले आहेत की कायदे बनवलेले आहेत केंद्राने. मग त्यांचे आंतरराज्य आवेरी कृष्ण त्यांचा लवाद आहे. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ पार्क आहे 1900 हे कोविड लिजेंड होते. 1986 एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे. एअर पोल्युशन 1981 आहे. बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 आहे. तर हे सगळे पर्यावरणाशी रिलेटेड कायदे आहेत आणि त्याच्यात खूप चांगल्या तरतुदी आहेत. म्हणून आणि घटनात्मक दायित्व आपला जो विषय आहे तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे घटनेचा जो भाग असतो की स्टेटला डायरेक्शन द्यायचे आणि फंडामेंटल राईट म्हणून नागरिकांना सुद्धा ड्युटी द्यायची. फंडामेंटल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टू द स्टेट हे घटनेने अनुच्छेद 48 नुसार हे मध्ये सांगितलेले आहे की बा पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पाण्याचं समान वाटप करून द्यावं. हे घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे? स्टेटची आहे. स्टेट म्हणजे राज्य सरकार.
1: बरोबर.
0: आणि नागरिकांची जी जबाबदारी आहे ती 51A आणि अमेंडमेंट करून त्याला जी केलेलं आहे की जेवढे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत हा सुद्धा एक फंडामेंटल पर्यावरण संरक्षण करणे हा सुद्धा तुम्हाला एक घटनात्मक जबाबदारी दिलेली आहे आणि ड्युटी दिलेली आहे. तर ती 51A G नुसार आहे. तर असं हा कायद्याचं सगळं आहे.
1: बरोबर.
0: परंतु कसं आहे लोकशाहीमध्ये कायदे प्रभावी ठरू शकतात कधी कारण काय सगळ्यांचं हित महत्वाचं आहे. बहुजन हित बहुजन सुखात.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपण कायदे सुद्धा छानपैकी केलेले आहेत आणि इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपलं व्यवस्थित असते.
1: चालू आहे. बरोबर. अगदीच चालू आहे सर. एकंदरच आपण जो सगळा पाणी वापर करतो सगळ्याच बाबतीमध्ये तर तो पाणी वापर जपून करावा हे तर आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. तर राज्यातला जो आपला पाण्याचा वापर आहे तर त्याबाबत लोक चळवळी चालू असतात तर त्याबाबत थोडंसं सांगा.
0: पाण्याचा वापर आणि पाण्याबद्दल तांडे हे पहिल्यापासून सुरू आहेत. कारण बांबे कॅनल रूल जो झालेला आहे 1939 नंतर 1976 जो कायदा आपला महाराष्ट्र सिंचन अधिनियम त्याच्यामध्ये 62 जे आहे 62A हे काय ठरवतं की मग मोजून पाणी द्यायचं. पाणी मोजून द्यायचं की काय म्हणजे मोजून दिलेली वस्तू लोक काळजीपूर्वक वापरतात.
1: बरोबर.
0: त्याचा कार्यक्षम वापर करतात. म्हणून 62A अंतर्गत अनियमितपणे पाणी देण्याची कालव्यातून धरणातून अशी व्यवस्था या कायद्यात केलेली आहे. आणि त्याचा दादा घेऊन आपण 2000 पासून वॉटर युजर असोसिएशन म्हणजे मी तुमचे राज्य शेतकरी शेतकऱ्याचा मालक आणि शेतकरी धरणाचा मालक अशा प्रकारे त्रिस्तरीय व्यवस्था केलेली आहे.
1: म्हणजे
0: कालवा वितरिका आणि धरण अशा तीन प्रकारचे ते आणि घनमीटरनी त्यांना पैसे मोजून आणि त्यांना मालकी दिलेली आहे. पहिले कसं होतं शासनातल्या कर्मचाऱ्यांच्या हाती होतं सगळं आता ते शेतकऱ्यांच्या हाती दिलेलं आहे. आपण राष्ट्रीय धोरण जे आहे आपलं 1987 नंतर 2002 नंतर 2021 अशा प्रकारे ते राष्ट्रीय धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून आपण
1: अच्छा अच्छा. म्हणजे या पद्धतीने पाण्याचा वापर कसा करावा अशी हा हा. तर एकंदरच पाणी वापराचं जे तंत्र आहे आणि त्यासाठी लागणारा जो मंत्र आहे त्याविषयी सांगा थोडस.
0: आता पाण्याचा वापर कसा आहे परंपरागत शहाणपणाने वापरलेला आहे. दुसरं पाणी पाटाने दिलं जाते. तिसरं पाणी उपशाने दिलं जाते. चौथं पाणी ठिबकने दिलं जाते. तुषारने दिलं जाते. आणि कोकणात काही मंडळींनी आपण त्याला ड्रेनेज करून अंडर पग ग्राउंड पाईपलाईन आणि जेवढं पाणी पाहिजे पाणी फक्त मुलांनाच असं म्हटलेलं आहे. आणि फळबाग कोकणामध्ये जास्त आहे. लाखीबाग म्हणून मगर साहेब कुलगुरू होते आपले कोकणचे. त्यांनी छानपैकी लाखीबाग म्हणजे एका गुंठ्यामध्ये 33x33 मध्ये 1 लाखाचं उत्पन्न.
1: बर.
0: जिकडे 1 लाखाचं उत्पन्न घ्यायला कमीत कमी 10 एकर जमीन लागेल. पण कोकणात मुळातच होल्डिंग कमी आहे. उतारपाटीचा जंगल आहे आणि मसाले खूप महाग आहेत.
1: बरोबर.
0: तसाला म्हणजे जवळपास 500,000 च्या वर असतात आणि काही काही तो खूप कॉस्टली असतात. आता ते कमी जागेत जास्त उत्पन्न देऊ शकतात.
1: अच्छा.
0: मिरी वगैरे. म्हणून त्यांना लाखी भाग म्हटलेला आहे.
1: बरं बरं बरं.
0: त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे. ताळाचे झाड सुपारी त्यानंतर त्याच्यावर मिरी आंतर पिक जे आहेत ते सहज सुलभतेने येतील आणि लवंग आहे असे कॉस्टली. इंग्रजांनी व्यापार काळ कोकणात केला. कठीण दुर्गम असताना सुद्धा ते गागेले. कारण काय मसाला तिकडे स्पायसेस वर मसाला वापरतात आणि

0: मराठीत तू जास्त किंमत देतो म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणतात त्याला व्यापाराच्या भाषेमध्ये, की कमी विकून जास्त
1: नफा
0: किंवा कमी विकून जास्त पैसे.
1: बरोबर बरोबर. मला वाटतं नारळामध्ये ही सगळी काही काही पिकं पण घेतली जातात की जिथे नारळाची आंतरपिकं. हा बरोबर बरोबर.
0: पिंपरी आहे, पिंपरीला खूप भाव असतो. सुपारीला भाव खूप आहे.
1: सर मगाचपासून आपण बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की पाण्याचा वापर हा कार्यक्षम केला पाहिजे. तर कार्यक्षम पाण्याचा वापर म्हणजे काय आणि त्यासाठी करावी लागणारी जनजागृती याविषयी सांगा.
0: कार्यक्षम वापर म्हणजे काय? कौशल्याने पाणी वापर करणं म्हणजेच कार्यक्षम पाणी वापर.
1: बरं बरं.
0: किंवा अनुकूल वापर. वापर म्हणजे कसं? एकदा पाणी वापरणं. इस्रायलमध्ये जवळपास 28 वेळा पाणी वापरलं जाते.
1: अच्छा.
0: आपल्याकडे पुनर्वापर जवळपास नाहीच गणती आहे.
1: खरंय.
0: अशा प्रकारे एका घनमीटर मध्ये किती पीक यावं म्हणजे एक घनमीटर पाणी कसं एक मीटर बाय एक मीटरचा ठोकळा. हे पाणी, तर या पाण्यामधून कोणतं पीक, ऊस कमी येणार, त्यानंतर बाजरी जास्त

0: इस्रायलमध्ये जवळपास 28 वेळा पाणी वापरलं जाते.
1: अच्छा,
0: आपल्याकडे पुनर्वापर जवळपास 9 घंटे आहे.
1: खरंय.
0: अशा प्रकारे एका घनमीटर मध्ये किती पीक यावं, म्हणजे एक घनमीटर पाणी कसं 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा ठोकळा हे पाणी, या पाण्यामधून कोणतं पीक, ऊस कमी येणार, त्यानंतर बाजरी जास्त येणार, थोडी जास्त येणार, केळी त्याच्यापेक्षा कमी येणार, अशा प्रकारे एका घनमीटर मध्ये येणारे पीक म्हणजे ती उत्पादकता, उत्पन्न आणि उत्पादकता, उत्पादन क्वांटिटी मध्ये आणि उत्पन्न जे आहे ते पैशामध्ये.
1: बरोबर. थोडक्यात जे तुम्ही पाणी वापराल त्यातून कमीत कमी पाणी वापरून तुम्ही जास्त उत्पादन
0: घेतलं. आपण सांगतो वापरतो आपण ते 20 रुपये दिलेले त्याच्याकरता.
1: बरोबर. थोडक्यात जेवढी गरज आहे तेवढं वापरा आणि उरलेल्याचं जतन करा, एवढंच मी सांगेन.
0: नाही का?
1: नक्कीच नक्कीच. सर, एकंदरच हे सगळे बदल बघता तर भविष्यामध्ये हे जे सगळं आप संकट आहे म्हणजे येऊ शकतं आणि आता आपण त्याचा थोडा अनुभव घेतोही आहे, तर त्यावरच्या उपाययोजना काय आहेत त्याबद्दल सांगा जरा.
0: तर हे संकट जे येणार आहे ह्या संकटाला सामना करण्याकरता एक तर आपण भरभरून आपल्याला पाऊस येतो आणि विनाकारणात जास्त पडतो. एका घंट्यात 100 mm तो आपण साठवू नाही शकत. आपली झोळी फाटलेली आहे म्हणून एक तर ही आपली डोळी पोठी करणे म्हणजे खुलीकरण करणे, नदी नाल्यातलं गाळ काढणे आणि त्याला पॉकेट तयार करणे. आता बोर घेतो आपण, विंधन विली घेतो आणि त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि जमिनीत बुडवणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण काय, भूजलाचीच गुणवत्ता धोक्यात आलेली आहे आणि भूजलावर आपण अवलंबून आणि सरफेस वॉटर जे आहे पाण्याचं नदीचं आणि समुद्राचं तर बरं एवढं खारं आहे, पीएच त्याचा एवढं 13-12 वर आहे, त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही. ते खूप कॉस्टली असते आणि समुद्र एका टोकाला आहे आणि पाणी वापरदार वेगळ्या टोकाला आहे, म्हणजे ते अंतर खूप हे होईल. मग अशा प्रकारे हे जर केलो नाही आपण आणि पाणी मुरवलं नाही तर आपल्याला पुढे पाण्यावर जलसंकट आपल्याला तो हिरत आहे.
1: पाण्याच्या
0: उपलब्धता असून हे संकट नसूनही संकट, म्हणजे भूजलात मुरवलं नाही तर मिळणं मुश्किल. आता कोकणामध्ये पाणी वाहून जातं फेब्रुवारी पासून परत आपल्याला हे होतो, कारण का जांभा दगड आहे, जांभा दगडामध्ये पाणी साठवलं जात नाही म्हणून ते असे टँक तयार करतात आणि बरेच लोक पावसाचं पाणी करतात आणि ते पाणी वापरतात. आणि आपला एक भ्रम असतो किंवा पाणी शिळ होते, फक्त पाण्याचा एकच बायोलॉजिकल हे आहे तो सूर्याच्या प्रकाशामध्ये आला की तिथं फंगस तयार होतात, बुरशी तयार होतात. अदरवाईज नाही. ते पाण्याचं जे H2O आहे ते आपल्या वापरदाराच्या डोक्यामध्ये काय असते, पाणी शिळ शिवाय पाणी कधीच नाही होत.
1: बरोबर.
0: मग 400 वर्ष टिकतो. शिवाजी महाराजापासून सुद्धा मध आतापर्यंत टिकलेले संग्रहालयात आहेत आपल्याकडे. प्युअर मध हा 400 वर्ष सुद्धा टिकतो. तशा प्रकारे पाणी सुद्धा काही अशुद्ध होत नाही. इफ इट इज नॉट ए कंटॅमिनेटेड बाय ए सनलाईट ऑर एनी अदर फॅक्टर्स. पाण्याचं प्रदूषण टाळणं, उमेचं प्रदूषण टाळणं आणि त्याला इम्पॅक्ट ठेवणं.
1: बरोबर.
0: ही आपली ड्युटी आहे.
1: खरंय खरंय. आणि मला असं वाटतं एवढं जरी केलं आपण, आपण मगाशी म्हटलं मीच असं की आपला खारीचा वाटा जरी आपण उचलला नक्कीच नक्कीच होईल. एकंदर सर आपण बोलतोय तर हे सगळं पर्यावरणच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. तर पर्यावरण संरक्षणामध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, किंवा आज आपण बघतो की या सगळ्यासाठी अनेक एनजीओ सुद्धा काम करत असतात, तर नेमकं त्यांनी काय काम केलं पाहिजे?
0: काम करावं. आपले भारतीय मानसिकता कशी आहे, जे काही करायचं ते दुसऱ्यांनी करावं. मला हक्क प्राप्त व्हावा, हक्कासाठी मी झगडतो पण कर्तव्यासाठी कोणी पुढे येत नाही. म्हणून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राज्य, राज्यानंतर देश, देश नंतर आंतरराष्ट्रीय, अशा सगळ्या स्तरावर. कारण का ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबलाइज, ग्लोबल हा शब्द कसा आहे, समाजासाठी जग एकत्र आलेलं आहे,
1: बरोबर
0: झालेलं आहे, परंतु जे पर्यावरणीय घटकाचं संरक्षण करायला पाहिजे ते करत नाही. ई कचराच किती तयार होऊन राहिला, मोबाईल वापरदार किती, 80 कोटी, 120 कोटी, एखादी मोबाईल बदलला किती झाले ते 80 कोटी. म्हणून सर्व संघटना अर्थातच आपल्या सर्व स्तरात जागृती करतात, परंतु माणसाचं जीवन एवढं छोटं आहे म्हणून त्यांनी व्यक्तीनेच ठरवावं की मला हे करायचं.
1: बरोबर आहे.
0: व्यक्तीचा इफेक्ट आला म्हणजे 140 कोटी जर प्रदूषण करतात तर 140 कोटींनी सुद्धा

0: प्रदूषण संरक्षण करायला पाहिजे.
1: बरोबर, अगदी
0: आणि
1: बरोबर.
0: प्रदूषणाची सुरुवात व्यक्तीपासून होते, तर सगळ्या गोष्टीची सुरुवात व्यक्तीतूनच करायची.
1: अगदी छान तुम्ही सर हे सांगितलंय की सुरुवात जर आपल्यापासून होते तर संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी सुद्धा आपणच पुढे आलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर जाता जाता मला असं सांगा की पाण्याचा वापर कसा करावा, काय सांगाल श्रोत्यांना?
0: श्रोत्यांना पाण्याच्या वापराबद्दल दोन्ही बाबतीत आहे, आरोग्याला पोषक असं गुणवत्तापूर्ण पाणी घ्यावं, रोजकर वापरावा, सीझननुसार वापरावं. आणि जे काही आपलं टॅप हार्वेस्टिंग हा एक प्रकार आहे बघा, नळ जर 2 घंटे आले त्याच्यातलं आपलं पाणी जर 20 मिनिटात होत असेल तर बाकीचं त्या हार्वेस्टिंग करायचं. आणि पाण्याची प्रतवारी करावी. प्रतवारी म्हणजे कसं, वॉशिंगसाठी वेगळं, झाडासाठी वेगळं, आणि पुनर्वापर करावा. कारण का ट्रीटेड वॉटर जे आहे ते खूप महाग असते, परंतु आपण सामाजिक जबाबदारी, स्टेट जबाबदारी म्हणून आपण ते स्वस्तात देत असतो. बिसलरीला काढावं तुमचं 12 महिन्याचं पाणी, बिसलरी ते निम्माला रेट लावा, 12 महिन्याचं पाणी किती कॉस्ट होईल तुम्ही बेअर नाही करू शकणार. म्हणून हा जो आहे विषय, हा विषय आपण स्वतः गांभीर्याने खूप घेतला पाहिजे.
1: बरोबर,
0: पाणी वापराची अंगी बांधणी शिस्त, पाणी गुणवत्ता आणि उपलब्धी
1: वा वा, खूप छान. सर मला असं वाटतं की जे शेवटी तुम्ही आता सांगितलं त्यामध्ये बऱ्यापैकी सगळं सार आलेलं आहे की जे काही पर्यावरण आपल्याला मिळालेलं आहे, आपण ज्यामध्ये जन्माला आलोय ते आपण टिकवणं आणि चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का?
0: थोडासा संदेश दिली मी, थांबूया पाणी नाशाचा पोर खेळ, तरच बसेल भविष्यात पाणी गरजेचा मिळेल.
1: मला असं वाटतंय श्रोते हो, आपण सगळ्यांनीच पर्यावरणाचा विचार करावा. आज सर आपल्याशी पाणी म्हणजे आप याविषयी बोलले की पाण्याचा वापर कसा करावा, त्याचं जतन कसं करावं आणि एकंदरच पाणी आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कसं जपून ठेवावं याविषयी सांगितलं. सर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलंय, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण संरक्षणात पाण्याचं महत्त्व याविषयी श्रीकृष्ण लांडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.
0: श्रोते हो, या मंगळवारी म्हणजे 14 जुलै रोजी सादर होणाऱ्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी. लेखन अर्चना देवधर यांचं. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेली मंदार सोळकर यांची गीतरचना ऐकूया.

हे होतं फ्रेंड्स या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत. निलेश मोहरीर यांनी या गीताला संगीत दिलं होतं. स्वर होता जान्हवी प्रभू अरोरा यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता मंदार चोळकर यांचं आणखी एक गीत. संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी मितवा या चित्रपटासाठी.

0: या चित्रपटासाठी हे गीत गायलं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी. मंदार चोळकर यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना ऐकवतोय. हे गीत गायलंय आर्या आंबेकर यांनी ती सध्या काय करते या चित्रपटासाठी.

ती सध्या काय करते या चित्रपटातलं हे गीत आर्या आंबेकर यांनी गायलं होतं. संगीत होतं विश्वजीत जोशी यांचं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं हे होतं गुरु ठाकूर यांचं गीत. व्ही हरिकृष्णा यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं हर्षवर्धन वावरे यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शैलेश दानी यांची गीतरचना ऐकूया. शैलेश दानी यांनी संगीतबद्ध केलेली इंद्रजित भालेराव यांची गीतरचना ऐकूया.

कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटातलं हे होतं इंद्रजीत भालेराव यांचं गीत. सोनाली दीक्षित यांनी हे गीत गायलं होतं. संगीत होतं शैलेश दाणी यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातल्या नदी पातळ्यांचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. आज म्हणजे 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या या विविध नद्यांच्या पाण्याच्या पातळ्या आहेत. यामध्ये खेड भरणे पूल इथे जगबुडी ही नदी 5 मीटर एवढ्या पातळीवरून वाहत आहे आणि ही इशारा पातळी आहे. चिपळूण बाजार पूल इथे वाशिष्ठी नदी 1.68 मीटर्स एवढ्या उंचीवरून वाहते, याची इशारा पातळी आहे 5 मीटर्स इतकी. संगमेश्वरमध्ये शास्त्री पुलाजवळ शास्त्री नदीची पातळी आहे 3.4 मीटर आणि इशारा पातळी आहे 6.2 मीटर. संगमेश्वरमध्ये संगमेश्वर बस थांबाशेजारी सोनवी पूल इथे सोनवी नदीची पातळी आहे 3 मीटर्स इतकी, तर इशारा पातळी आहे 7.2 मीटर इतकी. लांजामध्ये अंजणारी पूल इथे काजळी नदीची पाण्याची पातळी आहे 13.65 मीटर आणि ह्याची इशारा पातळी आहे 16.5 मीटर्स इतकी. तर राजापूरमध्ये राजापूर पूल इथे कोदवली नदीची पाण्याची पातळी आहे 3 मीटर्स इतकी आणि हिची इशारा पातळी आहे 4.9 मीटर्स इतकी. लांजात भांबेड पूल इथे मुचकुंदी नदीची पाण्याची पातळी आहे 1.35 मीटर्स आणि इशारा पातळी आहे 3.5 मीटर्स. तर संगमेश्वरमधल्या तळेकाठे इथे बाव नदीची पातळी आहे 6.11 मीटर्स ही सध्याची पातळी आहे आणि हिची इशारा पातळी आहे 9.4 मीटर्स इतकी. तेव्हा श्रोते हो, स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित माहिती असेल तरच प्रवास करा, प्रवास करताना काळजी घ्या.

0: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, खूप वाट पाहायला लावून अखेर पावसाने दमदार एंट्री घेतली आपल्या इथे. पाऊस आला की आपल्याला काही ठराविक गाणीही आठवतातच, नाही का? अजनबी या चित्रपटातलं भिगी भिगी रातो मे हे त्यातलंच एक गीत. श्रोते हो, या गीतातला जो सुरुवातीला विजांच्या गडगडाट आणि कडकडाटाचा आवाज आहे ना, तो कसा क्रिएट केला आहे आपल्याला माहिती आहे का? तर या गीताचे संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. त्यांनी विजांच्या कडकडाटाचा हुबेहूब आवाज येण्यासाठी ॲस्बेस्टॉसचे पातळ शीट्स जोर जोरात हलवून हा आवाज तयार केला आहे. खरंच सलाम आहे त्यांच्या या कल्पकतेला. किती हुबेहूब आवाज आला आहे. तर तुम्ही हे गाणं ऐका आणि पहा हा आवाज किती खरा वाटतो ते.

किशोर कुमार यांना आपण ऐकलत अजनबी या चित्रपटासाठी. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो, दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे फिल्म दुनियेतलं एक मोठं नाव आणि अमिताभ बच्चन हे अभिनयातलं सर्वोच्च नाव. या दोघांच्या जोडीने आनंद, अभिमान, चुपके चुपके, नमक हराम, मिली यासारख्या अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केलं आणि ते चित्रपट खूप गाजले. या दोघांचा एकत्रित काम केलेला शेवटचा चित्रपट होता बेमिसाल. काश्मीरच्या सुंदर पार्श्वभूमीवर हा चित्रपट चित्रित झाला होता. ऐकूया बेमिसाल या चित्रपटातलं हे गीत.

हे होतं जुदाई या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना गायली मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अंजान यांचं हे गीत होतं घुंगरू या चित्रपटातलं. मनहर उदास आणि साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.

खरंच श्रोते हो, प्रेमाची सुरुवात कशी होते? कधी कधी तेच उमगत नाही, मनाची एक वेगळीच अवस्था असते, नाही का? अनेक संभ्रम असतात, खूप प्रश्न असतात मनात. हेच नक्की प्रेम आहे का? आपण प्रेमात पडलोय का? हे स्वतःलाच उमगत नाही. हा गोड संभ्रम आणि ती अनामिक हुरहुर सांगणारं हे गीत रॉकी या चित्रपटातलं.

0: हाँ यही प्यार है।
1: राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. चित्रपट होता रॉकी.

श्रोते हो, खरंच प्रेमाची भावना ही नेहमीच खास असते. दूर असूनही ती व्यक्ती नेहमी आपल्या मनात असते. प्रेम खरं असेल तर त्याला शब्दांची भाषेची गरज नसते. या हृदयाची त्या हृदयाला ती आपोआपच कळत असते.

कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता जे गाणं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत त्यामध्ये एक अतिशय सुंदर असा विरोधाभास आहे आणि प्रेमाची कबुली लपलेली आहे. वर वर पाहता ती स्वतःला सांगते की तिचं अजिबात ती प्रेमात नाही आहे, पण मग स्वतःलाच विचारते की जर असं असेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी मला प्रिय का बरं वाटतात. असा हा नकारातला होकार म्हणजे गुलजार यांचं हे सुंदर गीत.

रुनालैला यांनी गायलेलं आणि जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं घरोंदा या चित्रपटातलं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांना आपण ऐकलं आनंद आश्रम या चित्रपटासाठी. ही रचना होती इंदिवर यांची, संगीतबद्ध केली होती श्यामल मित्रा यांनी.

हे होतं आ गले लग जा या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीबद्दल अधिकाराची भावना वाटू लागते. त्याच्याशिवाय जगणं हे जगणं वाटतच नाही. याच भावनेचा सुंदर आविष्कार म्हणजे परवीन सुलताना यांच्या कातर आवाजातलं हे गीत. श्रोते हो, आज परवीन सुलताना यांचा जन्मदिनसुद्धा आहे. ऐकूया त्यांच्या आवाजातलं कुदरत या चित्रपटातलं हे गीत.

0: परवीन सुलताना यांच्या स्वरातलं राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं कुदरत या चित्रपटातलं गीत. श्रोतेहो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. श्रोते हो, आता या पहिल्या प्रसारण सभेतून मी आपली रेडिओ मैत्रीण मंजिरी गोखले आपला निरोप घेते. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबईच्या केंद्राचे प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
1: आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

ज्या वाचण्यात आला तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदममध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळंच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका, कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो. जरा

0: मैत्रिणींनू संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनू आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझं इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं

0: अय्या भाभी मावशी, रश्मी वहिनी, या या, अलभ्य लाभ अलभ्य लाभ।
1: वा वा मधु, तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार, मग आम्ही लगेच आलो बघ धावत।
0: बर बर, हरभऱ्याचं झाड अडचडा वाजून आता तू वहिनी मला।
1: अगं तसं नाही, खरंच तुझा आवाज गोडे, हो की नाही आई?
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधु? अगं छबुताई, सुनबाईंची गोड बातमी की काय?
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची, बरं झालं तुम्ही आलात।
2: अगं मधु, गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे आहे? मग
0: अगं बबी मावशी, कुठे असणार आहे ती? ऑफिसला। अगं ती आता मॅनेजर झाली आहे ना, जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या।
2: हो की? अगं छबुताई, ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग, पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची। बरं
1: बबे, आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता
2: आता काय?
1: अगं काळजी वाटते ग मला।
2: अहो पुष्पा मावशी, पुन्हा एकदा प्रमोशन होत आहे तुमचं, काळजी कसली, आनंद वाटायला हवा।
1: आनंद तर आहेच ग, पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे। आम्ही तर घेऊच ग काळजी, पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव, तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची। आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं?
0: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल?
2: नाही ग, नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी? नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे। मधु, आता तुझं काम वाढलंय बर का?
0: म्हणजे आता तिची सगळी कामं मलाच करावी लागणार की काय?
1: अगं काम म्हणजे काय, तिला समजावून सांगायचं।
0: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला, मला काय कळतंय त्यातलं?
1: अगं तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना, पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला, समवयस्कांचा फरकच पडतो ना। अगं मधु, तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही, सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते, आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते।
0: हो ग, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ, एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय काम राहिलंय असं म्हणत घाई घाईत जेवण करते।
1: मधु, अगं किती चुकीची सवय आहे ग ही, त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना। आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघ ती।
2: अगं बाई, अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा।
1: अगं बबे, काय काय आणि किती किती समजावून सांगायचं, तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात, पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं। आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान।
2: अगं छबुताई, असं करून कसं चालेल बरं,

0: आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना, मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं?
1: पुष्पा मावशी, काय खावंसं वाटतं हो तिला? डोहाळे पुरवायला हवेत तिचे, काही डोहाळे लागलेत की नाही? तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का?
2: अरे वा, मज्जाचे मग आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
0: हा, म्हणजे वहिनीचं नाव आणि मधूचं गाव. मधू, अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
2: घ्या, आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी?
1: मग असं होणारच ना. अगं, असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार? सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं, आणि तोही वेळेवर. वेळेची अवेळ करायची नाही, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
0: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधू, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छानपैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
1: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
0: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
1: तिथेही आनंदच आहे.
2: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो हिकडे.
0: मधू, गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं, हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
2: बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
0: अगं मधू, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
2: पिढीतलं अंतर?
0: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असतं ते?
2: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
0: हा हा, तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटत ग.
1: हे मात्र खरं. ह, आणि तसंही नणन भाऊजींचं गुळपीट आहेच की प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा, म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधूला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे. हो की नाही?
3: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
0: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढली आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
2: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
1: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बर का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका वहिनीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचंय. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
2: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
0: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता. तेव्हा त्याला सांग, तिची व्यवस्थित काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
2: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
1: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
3: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू, तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
2: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
3: बरं झालं बबे, तू आणि रश्मी आलात ते माझी चिंता थोडी दूर झाली गं.

0: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
1: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा, नाही का?
0: मग
1: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
0: अगो हे काय का आता नवीनच?
1: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाही आहे. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
2: हो, म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
1: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच. पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
3: हा, अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण. म्हणजे वहिनीचे डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
0: अगं आधीच जर आम्हाला ही बातमी सांगितली असती तर येताना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
1: चला चला.
2: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
1: हो, म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल?
3: ठीक आहे, आलेच घेऊन.
0: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, छबुते तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
2: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
0: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
2: अगं गुलाबजामुन तिला फार आवडतात बरं का.
0: बरं, आणि तिखटामध्ये काय?
2: पावभाजी.
0: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
1: चालेल चालेल, आता थोडा वेळ येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात, नाही का?
2: अगदी, सरप्राईज होईल मस्त.
1: चला चला, लागा तयारीला. ही मधू कुठे गेली, सटकली वाटतं.
0: हा, अगं ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
1: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
0: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
1: चला चला.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
4: चला जगूया मस्त मजेने,
6: होऊया जरा हलकं फुलकं.
5: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
7: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13 ऐकलात. सहभाग होता
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
7: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणे आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे, आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्त्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिनाला आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसे घ्यायचे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती देतो. वेळेवर उपचार, त्याच्यानंतर आजसुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघरसारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो, त्याचे महत्त्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्त्वाची असते?
1: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळसुद्धा निरोगी होतं, आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्रसुद्धा निरोगी असतं.

0: आपलं सर्वांचं ध्येय हे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्त्वाची असते, तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती, ज्याला आपण प्री मॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो, तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर मातामृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले नसतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा, बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ॲड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
1: बापरे.
0: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या, आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 सुद्धा खाली आलेला आहे.
1: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात?
0: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये, म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचं रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो, कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळणपणामध्ये वाढतो याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्तदाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं, त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळणपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटकेसुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर यासुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळणपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्त्राव हा नॉर्मली होतो आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्त्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शनं जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं, वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे. दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळणपणामध्ये जवळजवळ 14 किलो

0: वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो, कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेजमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही. आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत, कारण की अशा स्त्रीचे जे बाळं असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुसं असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळानंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये? अशी
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधनं रक्तस्त्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्त्राव होऊ शकतो. तो नॉर्मल असू पण शकतो, नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्त्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो. काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव, हा रक्तस्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा ब्रप्शो प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्त्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोगतज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्त्राव होतो तर तो जास्त करून तो तर अबॉर्शनचा नसतो, कारण की अबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्त्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्त्रावामध्ये त्यांचं जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्त्राव थोडा जरी झाला त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपला बाळणपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मगाशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळणपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे 2 कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना

0: रक्तद सुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते एका तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं, आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर 4थं लक्षण हे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण ॲम्नियोटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्यामध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल, आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपणसुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्त्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधीसुद्धा महत्त्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचा आहे आणि बाळंतपण झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको नाही तर बाळाचं वजन वाढेल, आणि आजकाल सर्व डॉक्टर्स जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला, पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते, आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्त्व आहे.
1: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
0: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साईडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठलाही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो, पण टिटॅनस टॉक्साईडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं.

0: म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं. तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
1: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयन फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लीवर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
0: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण असते?
1: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधीकधी आपण जेव्हा टी व्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळणपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळणपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतं आहे की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झाला आहे का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतो आहे का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळणपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियनसोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्त्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते.
0: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
1: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
0: पण डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी, म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
1: मी जेव्हा पालघरसारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळणपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळणपणानंतर पेज दिल्या जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच

0: लहानपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे. जी नवीन संकल्पना आहे, बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला

0: संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपानसुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल, 1 तासाने असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळणपणानंतर जो रक्तस्राव होतो तोसुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते. आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी, खूपच छान डॉक्टर. आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळणपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळणपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं. तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळणपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळणपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी, खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे त्या आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी, खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमात यानंतर वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: गीतबहार कार्यक्रमात यानंतर उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं.

दगडी चाळ या चित्रपटातलं हर्षवर्धन आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीत अमित राज यांचं.

0: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सोंगाड्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी,

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो, असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
2: भारत ऑस्ट्रेलिया मॅच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल

0: खेल नहीं है लेकिन एक साझा जुनून है। लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है, आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है।
1: तीन दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले। ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली। संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली। ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले।
0: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
1: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे। न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता। या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता। याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली। दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे। दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे। नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली। या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली। यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं। महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत। त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली। अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते। यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं। त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली। 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि

0: इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड बनीरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संतश्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जीरामजी कायदा 2025 अंतर्गत

0: गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या चार प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या JES महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जालना शहरासह जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाभरात कृषी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्त शाळा, महाविद्यालयांसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही भाजपा पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं साजरी करण्यात आली.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला संकेत नागपूरकर यांनी गायलेलं शिव डोई गोडे यांचं गीत ऐकूया.

भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, शांत अशी संध्याकाळ, हलका पाऊस आणि मनाच्या आत उमटणारी एक न बोललेली वेदना, असं जर वर्णन केलं तर आपसुकच आपल्याला एक कवी आठवतात आणि ते कवी म्हणजे ग्रेस. आता पावसाची चाहूल लागली आहे, पण पाऊस हा केवळ आकाशातून येणारा नाही आहे, तर तो मनाच्या आत कोसळणार आहे. आणि अशाच आशयाचं वर्णन येतं ते कवी ग्रेस ह्यांच्या कवितेत. पाऊस कधीचा पडतो, ऐकूयात ही कविता. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेन ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. श्रोते हो, झाडांची हलणारी पानं आणि त्या हलक्याशा हालचालींमध्ये मन जागं होतं, पण ती खरी जाग येते ती दुःखाच्या मंद सुरांनीच. इथे पाऊस म्हणजे फक्त आनंद नाही, तर अंतर्मनात साचलेलं

0: दुःख हलकं जागं करणारा एक अनुभव आहे. डोळ्यात उतरले पाणी आणि त्यावर फिरणारी नजर, हे दृश्य बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यातल्या सीमारेषाच मिटवून टाकतं. रक्ताचा पारा उडतो म्हणजे काय तर भावना ह्या अत्यंत तीव्र होतात आणि मन मात्र अस्थिर होतं. त्या शुभ्र फुलांच्या ज्वालेला मी कसा पेटून उजळेन, म्हणजेच निर्मळता, सौंदर्य आणि संवेदनशीलता यांना कसं बरं जपलं जाईल, हा प्रश्न आता मनात उभा राहिलाय. ताऱ्यांच्या प्रकाशात पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण वातावरणात शांतता पसरलेली आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आणि आकाश ढवळतो वारा या दोन प्रतिमा जीवनात येणाऱ्या अनिश्चिततेबद्दल, अस्थिरतेबद्दल सांगतात. घरांच्या ओळी म्हणजे अस्थिरता आणि वारा आकाश ढवळतो म्हणजेच काय तर मनातील विचारही अस्थिर होतात. कितीतरी मनात विचारांची वादळं उठत असतात. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ही ओळ मात्र फार प्रभावी आहे बरं. इथे किनारा म्हणजे कवीनं स्वतःचं मन सांगितलंय आणि लाटा म्हणजे सतत येणाऱ्या आठवणी, भावना आणि संघर्ष. मनाच्या याच किनाऱ्यावर भावनांचा अखंड पहारा आहे. सतत कसले तरी विचार करणारं मानवी मन आणि त्याच मनाचा ठाव घेणारा आणि मनातल्या वादळाला अगदी शांत करणारा असा बरसणारा तो पाऊस, असं चित्र या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि रेखाटल्यासारखं वाटतं. खरंय, ही कविता आपल्याला कितीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडते. नाही
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया शेतीसाठी सजीव कुंपण याविषयीची माहिती. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, शेतात लागवड केलेल्या पिकांचं जंगली तसंच मोकाट जनावरं आणि चोरांपासून संरक्षण करण्यासाठी बाभळीच्या किंवा इतर काटेरी काट्यांचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडाचं कुंपण, भिंतीचं कुंपण घातलं जातं. परंतु ही कुंपणं आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने परवडत नाहीत. त्यामुळे सजीव कुंपणाची लागवड केल्यास फायद्याचं ठरतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, बांबू, मेंदी, शिकेगाई, जेट्रोपा चिलार, केतकी, विलायती बाभूळ, विलायती चिंच, निरगुडी, घायपात इत्यादी वृक्ष आणि झाडाझुडपांची लागवड करता येते. या सर्व प्रजाती बहुउपयोगी असून त्यापासून कुंपणाशिवायही इतर फायदे मिळतात. कुंपणासाठी समतल पद्धतीनं आणि वरंबा पद्धतीनं शेताच्या सभोवार आत्ताच सांगितलेल्या एका प्रजातीची लागवड करता येते. सजीव कुंपणाची लागवड रोपाद्वारे किंवा बियाद्वारे पावसाळ्यात करावी. 1 ते 2 वर्ष या प्रजातींची निगा राखली तर या प्रजातींचं शेताभोवतीचं सजीव कुंपण कायमस्वरूपी बिनखर्ची तयार होतं. सजीव कुंपणाचे अनेक फायदे होतात. सजीव दाट प्रजातीमुळे शेतातल्या पिकाचं मोकाट आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होतं. या कुंपणामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांना हानी कमी पोहोचते. प्रजातीची फळं खायला मिळतात, उदाहरणार्थ करवंद. काहींचा औषधांसाठी उपयोग होतो. अतिक्रमण होत नाही. जल मृदसंधारण होतं. कुंपणामुळे पिकांच्या उत्पादकतेत, जैवविविधतेत तसंच शेताच्या सौंदर्यात भर पडते. शेतीचं संरक्षण होतं. सजीव कुंपणासाठी करवंद, सागरगोटा, चिलार या काटेरी प्रजाती चांगल्या आहेत. सजीव कुंपणाप्रमाणेच सौरविद्युत कुंपण शेताभोवती घालता येतं. ज्या ठिकाणी जंगली प्राणी आणि मोकाट जनावरांचा जास्त त्रास आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण उपयुक्त ठरतं. त्यातल्या विद्युत प्रवाहाने फक्त झटका बसतो पण इजा होत नाही. अशा या सूर्याच्या उष्णतेवर चालणारे या सौर कुंपणाचं वैशिष्ट्य म्हणजे काटेरी तारेच्या

कुंपणांच्या तुलनेने अधिक कार्यक्षम, फायदेशीर तसंच अत्यंत दुर्गम भागात देखील हे सौरकुंपण घालता येतं. यासाठी कोणतेही खांब चालतात. अत्यंत सोपं, कमी खर्चाचं आणि टिकाऊ असं असतं. तारा ढिल्या पडल्यास पुन्हा आवळून घेता येतात. विजेच्या झटक्याने शारीरिक इजा होत नाही, तरीही परिणामकारक संरक्षण होतं. आपल्या घरातून कुंपण आपल्याला कार्यान्वित करता येतं, प्रवेशद्वार जोडता येतं, इतर कुंपणांच्या समांतर सौरकुंपण बसवता येतं. हे सौरकुंपण दुसऱ्या शेतासाठी हलवता येतं, याने जास्त जागा व्यापली जात नाही. याचं आयुष्यमान 20 ते 25 वर्ष सहजपणे टिकतं. अशा प्रकारे शेतातल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी काटेरी काट्या, भिंतीचं कुंपण, तारेचं कुंपण, दगडांचं कुंपण, सजीव कुंपण आणि सौरकुंपणं घालावीत. तेव्हा मंडळी, शेतीसाठी अशी सजीव कुंपणं तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं तर, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात शेतीसाठी सजीव कुंपण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलेला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम्स असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारणास्तव एक किडनी काढून टाकलेली असते.

0: त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत.
1: डॉक्टर, लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्त आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं, काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे. त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅन वरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
0: बिलकुल.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं

0: पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात. म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारले.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 3 वाजता आहे. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद चिमोटे यांचं गायन ऐकलं, राग मधमाध सारंग आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी त्यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच

0: सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे तिन्ही रेल्वेमार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 मध्ये प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 मध्ये सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे

0: 10% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना औषधांसाठी यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता, असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडला पोहोचले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस, तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतकं आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02 आणि 17 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीतसंध्या.

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात दुसऱ्या प्रसारणसभेत आपलं

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हिना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदुम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का? तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार, श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते.
1: हा कार्यक्रम प्रसारित होईल शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

खूबसूरत या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अभिजित आणि नीरजा पंडित यांनी. श्रोतेहो, गीतसंध्या कार्यक्रमात आपण ऐकताय हिंदी चित्रपट गीतं.

0: उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शिवहरी. चित्रपट डर.
1: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
2: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
1: तेव्हा अवश्य ऐका 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.

सुखविंदर आणि अनुराधा श्रीराम यांनी गायलेलं जिस देश में गंगा रहता है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती देव कोहली आणि परवीन भारद्वाज यांची. संगीत होतं आनंदराज आनंद यांचं.

0: ऐकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट, ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही, असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असती आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं?
1: त्याची जी पोस्चर असतं ते रायफल शूटिंगच्या पोस्चरला खूप मॅच करतात, कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती, पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा.
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघालाय, त्याचा
1: निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: मी अबाउट 8 kg. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि परफेक्शन तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काय?
1: धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असते एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होतं माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये, तर माय मॉम वॉज लाईक के हे का नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या क्षेत्रात टाकू.
0: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
1: जालनामध्ये फॅसिलिटीज नव्हती, तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते, फर्स्ट इयरला आले, तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते. आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझे पॅरेंट्स आणि कोचेसचं पण खूप सपोर्ट होतं, तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं. आणि मग स्टेटचे मग नॅशनलचे मग इंटरनॅशनल्स खेळू लागले.
0: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 मध्ये तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 मध्येच तू तुझं म्हणजे नॅशनल मध्ये पदार्पण केलंस.
1: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 मध्ये कळला होता की शूटिंग मध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं.
0: ओके.
1: एक पिस्टल शूटरने मला सांगितलं,
0: म्हणजे याच्या आधी तू
1: रायफल शूटिंग करत होती मी.
0: अच्छा.
1: आणि मग मला कळलं, तर मला एक होते की काय आहे नेमकं हे, तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं, तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत, तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्या. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
0: ओके, मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे

0: स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतलेत?
1: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
0: ओके.
1: तर गायत्री, क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
0: अच्छा, म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना, मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय. तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
1: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी, काहीतरी देशासाठी करत आहे.
0: अगदी.
1: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात एथलेट्सला आणि त्यांची जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात. डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही, आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री, कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे. सगळे ऍथलीट, सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ती जी शिस्त असती, प्रोफेशनलिझम, ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
0: कमी पडतं.
1: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
0: ओके. म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
1: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
0: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव करू शकतो. बरं, मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
1: बघ, कसं आहे की नाही, की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे. की आता तू बघ, खेळो इंडिया आहे, विविध
0: स्कीम्स आहे
1: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
0: सीएसआरच्या
1: माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळं एक्सपिरियन्स, एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही, हे पण आपण
0: करू शकतो.
1: तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
0: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
1: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतात.
0: ओके. तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग, ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
1: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं सीव्ही तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या वेगळ्या फर्म्समध्ये, कंपनीजमध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एन्डॉर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
0: ओके.
1: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
0: ओके. म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल,
1: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
0: ओके. तर संजना, मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय, आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
1: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेयर्ससाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
0: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाही आहे?
1: नाही, काही एज लिमिट नाही.
0: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं.

0: तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
1: फर्स्ट ऑफ ऑल ब्रीदिंग पॅटर्न एक असतं, तर आपले जसं योगा करतात आपण तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतं, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
0: ओके.
1: सेकंड थिंग स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात, कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
0: ओके.
1: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे तीन जे आहे
0: गोष्ट
1: फॉलो केली त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस थ्री थिंग्स.
0: ओके. म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रिदिंग या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचं ते करू शकता. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
1: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते, कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली वेगळी जर्नी वेगळं टाइम टेबल असतं.
0: बरोबर.
1: आणि लग्नानंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथ्सचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जाजींनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचंय, एवढे चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे, बाळाला आम्ही सांभाळते. माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हसबंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ माझे फ्लाइट्स असतात, टाइमचं असं गॅप्स होतात.
0: बरोबर आहे.
1: फूडचं, माझे सप्लिमेंटचं
0: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचं पण प्रश्न.
1: मग मी जिथे पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
0: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव्ह करू शकता.
1: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
0: संपतं.
1: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
0: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, सपोर्ट केला.
1: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
0: नक्कीच. तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
1: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तो योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफमध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन्स काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल्स, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं.
0: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
1: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण.

0: नाही तर जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपचे मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होता ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 ची होती.
1: बापरे.
0: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचवले मी.
1: बरोबर आहे.
0: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होत.
1: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
0: Yes.
1: नक्कीच खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला हे संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्याने लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
1: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो पण जेव्हा लक्ष शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा. कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो याबरोबरच कार्यक्रम

कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. ज्योतिबाचा नवस या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं.

सोबती या चित्रपटासाठी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

वसा करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा. श्रोते हो, हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी, उद्या सकाळी 6:05 ऐकाल सुविचार आणि मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात मत्स्यबीज वाहतुकीचे महत्त्व याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:00 वाजता. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये किडनी स्टोन याविषयी चैतन्य देशमुख यांची मुलाखत, याचं पुनःप्रसारण 2:05. आणि 6:50 परिसर यामध्ये ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. परिसर कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:10. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. डॉक्टर लक्ष्मण सालोक समाजशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशी साधलेला संवाद हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालय समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदूम यांनी केलेली बातचीत ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये दिनकरराव देशपांडे यांनी गायलेला राग तोडी आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये सोपं नसतं इतकं या मालेत आपत्ती व्यवस्थापनातील तृतीयपंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आणि अथ योगानुशासनम या कार्यक्रमाचा 3रा भाग. यामध्ये सहभाग आहे डॉक्टर प्रणोती पिसे यांचा. 12:05 गीतबहार. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 ऐकाल कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन आहे सुहास नंदुरे यांचं. 6:45 लोकसंगीत. 7:15 साप्ताहिक विधिमंडळाच्या समालोचनाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे याविषयी प्राध्यापक मनोज घुघुरकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आनंद घेऊया लोकसंगीताचा.

0: डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी गायलेलं कुमार घनवडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित राणे यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार आणि गीतकार होते कृष्णा शिंदे.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
4: काय
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.

श्रीकांत नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय कठीण यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं साहेबराव कोकाटे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 247 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व

तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमाण कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. पाचवी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण

0: तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीझ यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीझ यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळी सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमळेसोबत.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
5: बेटा
4: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
5: 2 खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
6: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
4: कुठे
6: ऍडमिशन घ्यायला?

श्रोते हो, यानंतर 7:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आणि त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या कार्यक्रमामध्ये विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्टर आणि सावरगाव जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं

0: उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना ITI सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण CBIला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, AAIBचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. AAIBच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारशीही चर्चा केली. साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आत्ताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. OBC आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉक्टर

सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधी अभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947,74,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा

0: तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युहोवडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 दिनांक 10 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात

0: मध्ये आपण ऐकूयात विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी. मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मातीच्या गुणवत्तेचा रास जर आपल्याला रोखायचा असेल तर रसायन मुक्त शेती हा एकमेव मार्ग आपल्या समोर आहे. खतांच्या अतिवापरामुळे मातीचे नुकसान होत आहे की ज्यामुळे केवळ उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यावर उगवलेलं जे पीक आहे ते देखील मानवी वापरासाठी विषारी बनत आहे. तसेच मंडळी, रसायन मुक्त शेती ही पर्यावरणाच्या शाश्वततेला पूरक आहे. नैसर्गिक शेती केवळ उत्पादनच वाढवते असं नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील आधार देत असते. विषमुक्त शेती हीच आज काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य असं की आज आपण अशा तरुण शेतकरी बंधूशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी 470 भाकड गोवंश पासून वाचविलेल्या गायींचा सांभाळ त्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून केलेला आहे आणि यातूनच त्यांची सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की तरुण असे शेतकरी बंधू आहेत, त्यांनी नवनवीन अशा आपल्या शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छान अशी जोड देऊन पूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तर आज आपण राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा एकंदरीत सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हा त्यांचा प्रवास. तर नमस्कार दादा.
2: नमस्कार ताई.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद
1: दादा. तुम्ही तर 470 भाकड गोवंश यांचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुमचं विषमुक्त शेतीकडे तुमची वाटचाल कशी झाली हे ऐकण्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता आहे. काय सांगाल बरं?
2: सर्वप्रथम विषमुक्त शेतीची संकल्पना का आली तर आपल्या देशामध्ये 1970 पूर्वी हरित क्रांतीसाठी विषय आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये रासायनिक खत याला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं उत्पादन वाढवणे हा मुख्य हेतू असल्यामुळे उत्पन्न वाढलं, परंतु जसा काळ जाईल तसं रासायनिक खतामुळं त्या काळात उत्पन्न आलं पण हळूहळू उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला आणि सर्वात महत्वाचं काय तर दवाखान्यांमधली गर्दी वाढली. मग ह्याचं जर अनालिसिस केलं तर असं लक्षात आलं की लोकांच्या आरोग्यावर परिणाम या रासायनिक खताच्या वापरामुळे रासायनिक औषधींच्या फवारणीमुळे होतोय. म्हणजे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय असं नाहीये तर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आरोग्य दूषित करण्याचं काम या रासायनिक शेती आणि रासायनिक औषधांमुळे होतंय. हा उपयोग आपल्याला करायचं असेल, हे थांबवायचं असेल, मग ऑर्गेनिक फार्मिंगकडे आपल्याला वळण्याची आवश्यकता आहे. आणि मग काय करावं लागेल तर आपण पूर्वीपारपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐकत आलोय गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्र वसते धन्वंतरी. मग या गोमयाचा आणि या गोमातेचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला आणि मग त्या गाईच्या शेणापासून आपण खत तयार केलं. मग गोमातेचा प्रत्येक अवयव हा अतिशय महत्वाचा आहे. तर तिच्या खुरांमध्ये सुद्धा अनेक बॅक्टेरिया असतात. गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीला सजीव करतात आणि गाईच्या गोमूत्रामध्ये त्याच्या 5100 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीमध्ये अत्यावश्यक आहेत. म्हणजे एवढे चांगले जीवाणू शेण आणि गोमूत्रात आहेत आणि मग त्याचा उपयोग करण्यासाठी मग आम्ही या दोन्हीचा मिश्रण असलेलं गोखूर खत आणि मग गोकृपामृत नावाचे कल्चर आहे बन्सीगिर गोशाळा अहमदाबादचं, ते वापर करून आम्ही त्याचं खत बनवलं आणि ते शेतीत वापरलं आणि रासायनिक खतापेक्षाही चांगलं उत्पादन आणि बिना खर्चाचं मिळाल्यामुळे मग मला विश्वास बसला की हे मी करू शकतो तर माझे शेतकरी बांधव सुद्धा करू शकतात.
1: निश्चितच निश्चितच. म्हणजे आपलं देशी गोवंश संवर्धन दिन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून साजरा करण्यात आलेला आहे, नाही का? आणि त्याच माध्यमातून ह्या देशी गायींचा सांभाळ प्रत्येकाकडनं व्हावा, त्याची जनजागृती व्हावी याच दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्यात येतो. आणि तुम्ही तर तुमच्या या गोशाळेच्या माध्यमातून अशा गायींचा तुम्ही सांभाळ करत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही आपल्या शेतीची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे केलेली आहे या खतांच्या माध्यमातून.
2: बरोबर.
1: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की म्हणजे रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आपल्या ह्या शेतीमध्ये वाढल्यामुळे एकतर आपल्या मातीचं देखील नुकसान झालेलं आहे, जमिनीचं देखील नुकसान झालेलं आहे, आणि त्यासोबतच ज्या पिकांचं सेवन आपण सर्वसामान्य लोक जे करत असतो त्यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत असा परिणाम होत आहे. मग तर निश्चितच मग या रासायनिक शेतीवरून आपण सेंद्रिय शेतीकडे

0: कशा पद्धतीने वळायला पाहिजे याविषयी तरुण शेतकरी मित्रांना काय तुम्ही सांगाल बरं?
1: ताई तुम्हाला आवर्जून सांगावंच वाटतंय सर्व शेतकरी बांधवांना की 1970 पूर्वी आमच्या मातीतल्या 1 ग्रॅम मातीचं जर सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे आणि आज जर त्याचे अनालिसिस केले तर 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे जीव आहे आणि हा 80% जीवाणू जीव या रासायनिक खतामुळं रासायनिक औषधाच्या अति वापरामुळं कमी झालेला आहे. म्हणून जुन्या काळामध्ये लाकडी नांगर चालणारा आज ट्रॅक्टर सुद्धा मातीमध्ये घुसत नाहीये कारण माती आमची कडक झालेली
0: आहे.
1: ही माती हळूहळू निर्जीव होत आहे. याला जबाबदार कोण आहे तर आम्हीच आहोत. परंतु आता जुनं ते सोनं म्हणतात आम्हाला हळूहळू याकडे यावंच लागणार आहे. म्हणून हे जे मातीचा ऱ्हास झालेला आहे हे ऱ्हास भरून काढण्याचं काम आपली ही गहू आधारित शेती करू शकते. म्हणून या शेतीकडे वळालोत आणि याला केवळ चर्चेचा विषय न करता मी त्या गाईच्या शेणाचे रिसर्च वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहे या विद्यापीठामध्ये ताई त्याचे मी अनालिसिस केले की साधारणतः जे शेणखत आहे त्याचे रिपोर्ट्स काढले आणि मग त्या शेणावर मी प्रक्रिया केल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर आहे जसं गोकृपा अमृत आहे जीवामृत आहे त्याचा वापर केला आणि नंतर कल्चर त्याचं टाकल्यानंतर अनालिसिस केले तर 10 पट 20 पट त्याचे घटक वाढलेत. सगळ्यात महत्वाचं काय तर सेंद्रिय कर्ब हे मातीतलं कमी झालेलं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला गोमातेच्या शेणाशिवाय किंवा याच्याशिवाय पर्याय नाहीये. कर्ब रासायनिक खतातून मिळू शकत नाही. रासायनिक खत टाकल्यामुळं सेंद्रिय कर्ब नष्ट होतं आणि नष्ट झालेली जीवाणू पिकांना मिळतात आणि उत्पन्न वाढतं. आपल्याला वाटते की रासायनिक खतानं उत्पन्न वाढलं पण मुळामध्ये हे आमचे जीवाणू मरतात ते पिकांना उपयोगी पडतात आणि त्यातून उत्पन्न वाढतं. परंतु आम्ही ह्या जीवाणूंना संपवत चाललेलं आहे. आता आमची आवश्यकता आहे हे जीवाणू निर्माण करायचे. याचा अर्थ आपण रासायनिक शेतीच्या विरोधात अजिबात नाहीये परंतु आम्हाला हळूहळू आमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घरी लागणाऱ्या ज्या काही धान्य असेल भाजीपाला असेल किमान तुम्ही स्वतःसाठी आधी निर्माण करा. तुम्ही स्वतः सशक्त बना, रोगमुक्त व्हा, खर्चमुक्त व्हा आणि मग हळूहळू तुम्हाला त्यातून लाभ मिळाला की मग जनतेच्या दृष्टीने आपण विचार करूया असं मला वाटतं.
0: निश्चितच. म्हणजे अगोदर जे काही धान्य आपल्याला पिकवायचं आहे ते आपल्या शेतकरी बंधूंनी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलं तरच ते सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल.
1: बरोबर.
0: आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न व्हायला देखील हवा. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी बंधूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय शेती केल्यामुळे आपलं नुकसान होईल का, तर त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही कसं कराल बरं?
1: एकदम बरोबर आहे ताई. कसं आहे कुठलीही गोष्ट सुरुवात होत असताना थोडासा वेळ लागतो. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. आता वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती आहेत जसं प्राकृतिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, गौ आधारित शेती आहे किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि साधारणतः लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की रासायनिक खताकडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो म्हणजे आमचं उत्पन्न कमी होईल का, तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बंधूंनो की अवघ्या 7 दिवसामध्ये तुम्ही रासायनिक खताशिवाय शेती करू शकता याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 2 वर्ष 3 वर्ष, केवळ 7 दिवस. आमच्याकडे गोकृपा अमृत नावाचं एक कल्चर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रकारची जीवाणू आहेत. मागच्या 10 वर्षापासून ताई ते मी वापरतोय आणि आपल्या माहितीस्तव सांगतोय या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या गोशाळा आणि आमच्या माध्यमातून 80,000 शेतकऱ्यांना ते मोफत दिलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला वापर होतोय आणि त्याच्यापासून 5 प्रकारे शेती उन्नत कशी करता येईल याचं मी स्वतः रिसर्च केलेलं आहे, त्याचं पाहिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे आणि अतिशय चांगले. म्हणजे आमची पपई विषमुक्त पद्धतीने जर परभणीला आली तर लोक रांगा लावून घेतात हे मी पाहिलेलं आहे. रासायनिक शेतीशिवाय आम्ही जे सेंद्रिय टरबूज पिकवतो विषमुक्त, तर आमची गाडी जर आली तर लोक प्रशासकीय अधिकारी सुद्धा उत्सुकतेने ते घेण्याकडे कल वाढलेला आहे. आणि आता हळूहळू लोकांना दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सेंद्रिय विषमुक्त धान्यावर खर्च करण्यासाठी आता कल वाढत चाललेला
0: आहे.
1: त्यामुळे आता लोकांची एका बाजूने मागणी वाढत आहे की आम्हाला बिनविषारी आणावाय, मग निर्मिती पण केली पाहिजे ना. मग जर लोकांची मागणी येत आहे की आम्हाला विषमुक्त अन्न हवाय,
0: बरोबर,
1: तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही हळूहळू सुरुवात करा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही 100% स्टार्ट करा, परंतु थोडं थोडं जे तुम्हाला अगोदर लागतंय तुम्ही ते निर्माण करा आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला असं वाटलं की मी याच्यामध्ये यशस्वी झालोय, मग हळूहळू तुम्ही जनतेच्या दृष्टीनं सुद्धा विचार करा. कारण या पद्धतीनं जर आपण गेलो तर तुम्ही तुमचा एकतर खर्च वाचेल, तुम्ही तुमच्या घरी गाई सांभाळू शकाल, गोमाता वाचेल आणि हळूहळू तुमची मातीची सुपीकता वाढेल आणि भारत देश हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकता.

0: शकाल असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर आहे, कारण आता प्रत्येकच जण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजग झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाचा कल हा आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलंच धान्य आम्हाला वापरायचं आहे याकडे देखील आता निर्माण होत आहे. तर त्याच दृष्टिकोनातून दादा, गो कृपा अमृत हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने बनवलं जातं याविषयी काय सांगाल?
0: गो कृपा अमृत एक कल्चर आहे ज्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, कृपा म्हणजे गो मातेची कृपा. पंचगव्य जे आहे गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप हे जे पंचगव्य आहे या पंचगव्याचा काही बॅक्टेरियाचा उपयोग आणि काही ज्या वनस्पती आहेत ज्या अतिशय मातीला आवश्यक जीवाणू निर्माण करतात असं हे गोकृपामृत बन्सीगीर गोशाळेचे गोपाल सुतरे यांनी तयार केलेलं आहे. आणि हे असंच कल्चर आहे, तुम्ही जे एकदा जर आणलं तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते विरजन म्हणून तेच ते वापरता येणार आहे. साधारणतः आम्ही काय करतो की 1 लिटर आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना ते विरजन म्हणून देतो. मग त्यांनी काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गोमातेचं ताक त्याच्यात टाकायचं आणि 1 लिटर हे गोकृपामृतचं विरजण टाकायचं. तर हे विरजनाच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र असायला हवं म्हणजे त्याला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा लागतो. आणि मग हे विरजण टाकलेलं 7 दिवस त्याला 1-1 मिनिट ढवळायचं केव्हाही वेळ मिळेल तेव्हा. 7 दिवसामध्ये ताई हे 1 लिटर पासून 200 लिटर तयार होतं. आणि मग हे तयार झालेलं जे विरजण आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन देऊ शकता आणि ते तुमच्या मातीत वापरू शकता. ते कसं वापरायचं, तर तुम्ही जर ते पिकांवर फवारलं, हे बघा ताई आपण युरिया वापरतो, युरिया म्हणजे काय, तर नायट्रोजन आहे. आज हवेमध्ये 70% नायट्रोजन अवेलेबल असताना मग आम्हाला बाहेरून नायट्रोजन का टाकावं लागतं? तर हे गोकृपामृत मध्ये जवळपास 13 प्रकारचे असे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, जे हवेतलं नायट्रोजन पिकांना तुमचे शोषण देतील म्हणजे तुमचं युरियाचं काम झालं. जर ताई तुम्ही हे जमिनीतून गोकृपामृत दिलं तर याच्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे असे बॅक्टेरियाज आहेत जे एनपीके तुमच्या पिकाला मिळून देतील.
1: बरोबर,
0: म्हणजे तुमचे डीएपीचं खताचं काम करेल. म्हणजे युरिया डीएपी शिवाय तुम्ही हे करू शकता. परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच्या सोबत तुम्हाला शेणखताचा उपयोग करावा लागेल आणि शेणखतासाठी तुम्हाला गाय सांभाळावं लागेल. तुम्हाला जर सेंद्रिय शेतीसाठी गाय हवी असेल तर मी आमच्या गोशाळेतून तुम्हाला मोफत गाय द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त तुम्ही हमी द्या की मला गौ आधारित शेती करायची आहे, निशुल्क तुम्हाला गोमाता द्यायला मी तयार आहे.
1: छान. तर आता जी आपल्याला खत निर्मिती जी आपल्याला करायची आहे तर ती नेमकी शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे?
0: आम्ही काय करतो की ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे परंतु त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे गोवंश अवेलेबल नाहीये अशा शेतकरी बांधूंना आता सध्या आम्ही आमच्या गोशाळेत तयार केलेलं जे खत आहे गोखूर खत, ज्याला आम्ही या गोकृपामृतचा अजून काही कल्चरचा उपयोग करून तयार करतो, चहाच्या पावडर सारखं तयार होतं आणि खूप चांगले पोषण मूल्य म्हणजे जसं गाईचं दूध म्हणजे शेणखत आहे पण त्या दुधापासून प्रक्रिया करून बनवलेलं तूप म्हणजे दुधापेक्षा आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण आहे. तसं शेणखत म्हणजे दूध आणि हे गोखूर खत म्हणजे तूप, या पद्धतीने आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. शेतकरी बंधूंना तुम्ही जर हे गोकृपामृत नेलं तर तुम्ही तुमच्या ताज्या शेणावर 2 फूट रुंद 2 फूट उंच आणि तुमच्या सावलीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लांबीचा असा एक ओटा तयार करा शेणाचा आणि या ओट्याला तुम्ही पूर्णपणे गोकृपामृत ओलं करा आणि पुन्हा 8 दिवसानंतर त्याला खड्डे मारून पुन्हा एकदा त्याच्यात गोकृपामृत टाका आणि 15 दिवसाला त्याची पलटी करा. तर साधारणतः 3 वेळेस जर तुम्ही गोकृपामृत त्याच्यावर टाकलं, साधारणतः 1 टन शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला किमान 200 लिटर गोकृपामृतची आवश्यकता आहे. तर हे जर तुम्ही असं टाकलं तर साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत मिळेल आणि अतिशय कोणी पण करू शकतं. आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही राणी सावरगावला प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी आम्ही ते ट्रेनिंग निशुल्क मध्ये शेतकरी बांधवांना देत असतो. तर आपली जी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव आहे या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय शेती पाहू शकता, तिथलं प्रशिक्षण घेऊ शकता. तिथे तुम्ही जर संपर्क करून आलात तर आम्ही तुम्हाला निशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था पण करून देतो.
1: निश्चितच, जोपर्यंत आपण एखाद्या शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन त्यांचा प्रयोग आपण पाहत नाही तोपर्यंत तशी कल्पना आपल्याला देखील सुचत नाही. आणि तुम्ही तर शेतकरी बांधवांसाठी नेहमी तत्पर आहात की म्हणजे जे काही त्यांची अडचण असेल तशी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सोडविण्याचा देखील प्रयत्न करता आणि प्रशिक्षण देखील तुम्ही शेतकरी बंधूंना या माध्यमातून देऊ शकता, नाही का? तर अजून तुमचं शेतकरी बांधवांसाठी या माध्यमातून काय सहकार्य असेल बरं?
0: तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण अन्नदाते आहोत. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असं म्हटलं जातं.
1: खरंच
0: मला मान्य आहे अनेक संकट आपल्या समोर आवासून आहेत, तरी पण जे अन्न निर्माण करण्याचं जगाला वाचवण्याचं अन्नदाता म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत असताना आता हे माझं अन्न

0: मी माझ्या येणाऱ्या पिढीला बिनविषारी कसं देऊ? कारण ज्यावेळेस तुम्ही बिनविषारी तयार करताय त्यावेळेस तुम्ही स्वतः पण त्याचा उपयोग कराल, समाजासाठी सुद्धा उपयोग होईल. तर आम्ही आमच्या गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे, जसं गोखूर खत तयार केलेलं आहे. तसं मग शेतकरी बंधू म्हणाले की ठीक आहे तुम्ही आम्हाला खत दिलं, मग आम्हाला पेस्टिसाइड चा पर्याय काय आहे? गाईच्या गोमूत्रापासून तीन प्रकारच्या औषधी बनवतो. जसं दशपर्णी अर्क आहे, दशपर्णी अर्क म्हणजे काय? या दशपर्णी अर्क मध्येच त्याचं नाव आहे. 10 विषारी वनस्पती, जसे कडुनिंब आहे, धोत्रा आहे, कणीरी आहे, घाणीरी आहे, गुळवेल आहे, त्यानंतर बेशरम आहे, अशा ज्या विषारी वनस्पती आहेत अशा 10 विषारी वनस्पतीचा पाला आम्ही गोमूत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 दिवस भिजून ठेवतो आणि ते भिजलेलं जे अर्क आहे ते आम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरतो. तर सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर, सगळ्या प्रकारच्या थ्रिप्सला हे काम करते. कुठल्याही प्रकारचे नुकसान आमच्या शेतीला होत नाहीये. आणि मुळात मी जे तुम्हाला सांगितलं गोकृप अमृत जर आपण फवारलं तर या गोकृप अमृत मध्ये सुद्धा असे काही बॅक्टेरियाज आहेत जे जसे बवेरिया बसिना नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे की तो आळीनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये अनेक घटक आहे जे थ्रिप्सला सुद्धा करतात. म्हणजे केवळ तुमच्या पिकाला गोकृप अमृत उत्पन्न वाढवतं असं नाहीये तर त्याला कीटकांपासून सुद्धा वाचवतं, त्याची ग्रोथ पण करतं आणि त्याला हवेतून नायट्रोजन म्हणजे युरिया सुद्धा मिळून देतं. अशा पद्धतीचे फायदे आहेत. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही, औषधे असेल, खत असेल, गोकृप अमृत असेल, याचं स्वतः आम्ही निर्माण करतोय. ज्यांना शक्य असेल तुम्ही तुमच्या शेतात कसं बनवायचं याचं प्रशिक्षण देऊ, जेणेकरून त्यांचं किमान खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न चांगलं वाढावं आणि त्यांनी छान विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी असं आमचं संकल्प आहे.
1: खूप छान. म्हणजे जो संकल्प तुमचा आहे की सगळ्यांपर्यंत हे विषमुक्त अन्न पोहोचलं पाहिजे, यासाठी अगोदर शेतकरी बांधवांनी याकडे वळायला हवं आणि त्यानंतरच मग बाकीच्यांना देखील हे विषमुक्त अन्न मिळेल. आणि त्यासाठी तुमची शेतकरी बंधूंना प्रशिक्षण देण्याची देखील छान अशी तयारी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या या शेतकरी बंधूंना अनेक हवामान बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत, म्हणजे अतिवृष्टी असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, या सगळ्या संकटांचा सामना करून आता असं कुठंतरी शेतकरी बंधूंच्या मनात येते की आता आपल्याला ही शेती करणं परवडत नाही, तर त्यावर तुम्ही काय उपाय सांगाल बरं की?
0: या नैसर्गिक संकट येत राहणार आहेत. कधी कोरडा दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय, मग अशा वेळेस आम्ही भरमसाठ रासायनिक खतांचा खर्च करतो, रासायनिक औषधांवर खर्च करतो आणि मग ज्यावेळेस आमच्या हातात असं वाटते की आता पीक माझं खूप छान आहे, शेतकरी आनंदाने झोप घेतो, आता दुसऱ्या दिवशी माझं अन्न निघणार आहे आणि मोठा पाऊस येतो सगळं वाहून जातं. आता आपण एक पाहिलंय, मग काय होतं की जो केलेला खर्च आहे तो तर खर्च पूर्ण वाया जातो आणि पीकही हातचं जातं. म्हणून मला हे सांगायचं की बंधूंनो, आता आपण विषमुक्त शेती आणि खर्चमुक्त शेती केली पाहिजे. कारण खर्चमुक्त शेती केली तरच तुम्हाला ते परवडणार आहे. कारण आता काय झालं, खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्या जवळ असणारी गाय आहे तिच्या शेणामध्ये 1200 प्रकारची बॅक्टेरियाज आहेत, तिच्या गोमूत्रामध्ये 5100 बॅक्टेरियाज आहेत, याचा उपयोग आपल्याला करायचा आणि याचं एक आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. मला सांगावंच वाटते की ताई, आता हे जे खत निर्मिती आहे याच्यात अनेक शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रश्न केले की आम्ही पावडरमध्ये खत तयार करायचो, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला आता बरेच शेतकऱ्यांकडे गोवंश नाहीये, बैल नाहीये, आम्ही ट्रॅक्टरनं दुसऱ्यांकडून पेरून घेतो. मग त्यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे ग्रॅन्युअल्स मध्ये आम्ही आता उतरलो आहे. त्याच्या मशिनरी घेऊन सेंद्रिय दाणेदार गाईच्या शेणापासून आम्ही आता बनवलेला आहे आणि जे तुम्ही ट्रॅक्टर मधून सुद्धा अतिशय वापरू शकता आणि सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यावर्षी आम्ही सुद्धा त्याचे प्रयोग घेतलेले आहेत, त्याचे अनालिसिस आम्ही विद्यापीठातून करतोय आणि हे पण भविष्यामध्ये आम्ही करू. 2016 आपल्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही राणी सावरगावला चारा छावणी उभं केली होती. साधारण 2000 गाईंचं संगोपन त्या ठिकाणी आम्ही केलं. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत 400 शेतकऱ्यांना आम्ही मोफत जेवणाची व्यवस्था केली. लोकसहभागातून अनेक दानदाते पुढे आले, आम्हाला मदत केली. साधारण 4 महिने आम्ही सरकारी मदतीशिवाय ते चारा छावणी चालवली, शेतकऱ्यांना मदत केली आणि मग यावेळेस आमच्याकडे भरमसाठ शेणाचा उपयोग कसा करावा आणि हे जे जमलेलं शेण आहे ह्याचं काय करावं, यातून आम्हाला मग सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. आणि त्याबरोबर त्या मग आम्ही काय केलं की दुष्काळ आम्हाला मिटवायचा असेल मग आम्हाला काय करता येईल, तर मग आम्ही काय मुंबईच्या आम्हाला दानदात्यांनी संपर्क करून सुरुवातीला मी, माझे गुरु आनंद पांडे सर आहेत, त्यांनी नदी खोलीकरणाचा एक विचार डोक्यात आणला. राणी सावरगावला जी गळाटी नदी आहे या गळाटी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आम्ही सुरुवात तय केली आणि पाहता पाहता खूप मोठं 2.5 किलोमीटर लांब, साधारणतः 80 फूट रुंद आणि 10 फूट खोल आम्ही त्या गळाटी

0: नदीचं खोलीकरण केलं, त्यामुळे ताई तुम्हाला सांगावंच वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिसरातल्या सर्व जे काही विहिरी आहेत, बोरवेल आहेत, यांना पाणी आलेलं आहे आणि दुष्काळ मुक्तीकडे आमची वाटचाल आहे.
1: आणि
0: हे खोलीकरण केल्यामुळे निश्चितच आमच्या गावामध्ये दोन पाझर तलाव होते. एक म्हणजे घटांगऱ्याला असलेले टाकळवाडी पाझर तलाव आणि राणी सारगावला असलेले केदारेश्वर पाझर तलाव. मला असं वाटलं की आपण नदी खोलीकरण केलं, गाळ काढला, या तलावातला जो गाळ आहे कालांतराने ते 70s खोदलेले आहेत 72 दुष्काळात, मग हळूहळू ते तलाव सुद्धा बुजले होते. मग संकल्पना आली की आपण या तलावातला जर गाळ काढला तर शेतकऱ्यांच्या ती माती चांगला गाळ शेतामध्ये जाईल. आणि सरकारच्या सुद्धा ज्या योजना आहेत, कलेक्टर ऑफिस कडून सुद्धा अनेक आवाहन केले गेले, मग त्यांची मदत घेऊन आम्ही काय केलं ताई, ते गाळ आम्ही जो जेसीबीचा खर्च आहे तो आम्ही स्वतः लोकसहभागाच्या माध्यमातून केला आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरवरून तो गाळ नेला. त्यामुळे काय झालं की तो जो वेस्टेज गाळ तलावात साचला होता तो शेतामध्ये गेल्यामुळे अतिशय पोषण मूल्य असलेला तो गाळ शेतकऱ्यांच्या कामी आला. आणि त्या तलावातला गाळ बाहेर निघाल्यामुळे एक तर पाझर तलावाची साठवण क्षमता वाढली आणि नॅचरली जे मातीमधून पाणी खाली जात नव्हतं तो एक प्रकारचं डबकं बनलं होतं तो पुन्हा प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्या तलावाचं जल पुनर्भरणचं जे कार्य आहे ते पण वाढलं, जमिनीतली पाणी पातळी वाढली आणि निश्चितपणे आज राणी सरगाव परिसर आमचा एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय जलमग्न बनल्याचं आम्ही आता पाहतोय हळूहळू.
1: निश्चितच विषमुक्त शेतीसाठी तुमच्याकडे जे रासायनिक औषध आला काय नेमकं पर्याय आहे याविषयी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
0: ताई आम्ही काय करतो, गोमूत्रापासून आमच्याकडे दशपर्णी अर्क नावाचं एक औषध आम्ही तयार करतो. ते बनवायची प्रोसेस मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जर इन्स्टंट औषध बनवायचं असेल तर रामबाण नावाचे औषध आम्ही बनवतो. गोमूत्रामध्ये याच विषारी वनस्पती आम्ही उकळतो तांब्याच्या भांडामध्ये आणि ते 48 तयार होतं आणि रासायनिक औषधांसारखंच आपण ते वापरू शकतो. ते कीटकनाशक म्हणून काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे लमित. लमित म्हणजे लसूण, मिरची आणि तंबाखू. तंबाखू एक सुद्धा कमी प्रमाणात वापरलं तर ती वनस्पतीच आहे, जास्त प्रमाणात वापरलं तर घातक आहे. पण ते पण आम्ही बनवतो. 3 प्रकारचे पेस्टिसाइड आणि सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत हे पण आहे आणि 2 प्रकारचे खत आम्ही बनवतो. म्हणजे एक तर कंपोस्ट खत आहे ज्याला आम्ही गोखूर खत म्हणतो, ग्रॅन्युल्स मध्ये सुद्धा आता आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना करायचं आहे त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ. तुम्ही तुमच्या गोमातेपासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही करा. तुमच्याकडे जर गोवंश नसेल तर आमच्याकडून घेऊन जा, वापरा. शेतकरी राजा जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता काम करतोय.
1: खूप छान. तर शेवटी ही जी मुलाखत आपले अनेक शेतकरी बंधू ऐकत आहेत त्यांच्यासाठी जाता जाता काय मोलाचा संदेश द्याल बरं?
0: शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही खरंच राजा आहात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जे पूर्वीचं होतं हे जुने दिवस येणार आहेत. कारण काही जरी झालं तर अन्न निर्माते तुम्ही आहात. तुम्ही खचू नका. ठीक आहे, सध्याचा काळ कठीण आहे, परंतु भविष्य हे तुमचं सगळ्यांचं उज्ज्वल होणार आहे. फक्त आता त्याची सुरुवात तुम्ही करावी. देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील की आता देशामध्ये हरित क्रांती झाली पाहिजे, पण ती हरित क्रांती गोमातेच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि तुमच्या माझ्याकडे गोधन आहे तर या गोधनाचा उपयोग आपण करून सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही एका बाजूनं रासायनिक शेती करून रोगांना निमंत्रण देतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आहेत, कॅन्सरचे आहेत, छोट्या वयामध्ये सुद्धा आज हृदयविकाराचे तीव्र धक्के येत आहेत. तर हे सगळं का होत आहे? तर हे हळूहळू याचं जर पाहिलं आम्ही, आमच्या मातीतून आम्ही जे आमच्या आईला देतोय, आमची धरणी माता म्हणतो, आम्ही आमच्या आईलाच जर आम्ही विष देतोय तर निश्चितच ती विष खाऊन मग ती पण धान्यामधून विष देते आणि मग हे कमी करण्याची ताकद शेतकरी बंधूंनो तुमच्याकडेच आहे. म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचंय की विषमुक्त शेती, खर्चमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्माण करण्याची जबाबदारी आता माझ्या बरोबर तुमची पण आहे. चला पुढे या, मी सुद्धा आमची गोशाळा तुमच्या सोबत तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
1: वा, खूप छान संदेश तुम्ही जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे की जर आपल्याला आपल्या मातीची गुणवत्ता ही चांगली ठेवायची असेल, चांगलं असं धान्य आपल्याला उत्पादित करायचं असेल तर गोमातेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल करावी आणि त्यासाठी जे काही तुम्हाला लागणार असेल त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा गोमाता तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही शिवप्रसाद कोरे यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता, आपली शेती तुम्ही उत्तम बनवू शकता, यात काही शंका नाही. आणि आज तुम्ही तुमची जी सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल तुम्हाला करायची होती ती तुमच्याकडनं ऐकून खरंच अनेक शेतकरी बांधवांना यामधून देखील खूप छान अशी प्रेरणा मिळेल आणि त्यांना देखील वाटेल की आपणही आता

0: या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद ताई. आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवले.

0: इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद. खूप धन्यवाद.

0: शेतकरी बंधनो, आत्ताच आपण विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.

श्रोते हो, एक महत्त्वाचं निवेदन. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दिनांक 9 जुलैपासून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 461 रघुवीर घाटच्या साखळी क्रमांक 103/00 ते 104/00 दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. किमी 100/500 ते 105/500 मध्ये डांबरी पृष्ठभाग आणि साईडपट्टी खचली आहे. रस्त्यावर माती आणि दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची शक्यता, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहनं आणि एसटी महामंडळाच्या बसेस यांना परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व प्रकारची जड वाहनं आणि इतर सर्व प्रकारची खासगी वाहनं यांना मनाई करण्यात आली असून पर्यटकांना घाटातील पर्यटन स्थळांवर थांबण्यास आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीवितांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं निवेदन आत्ताच आपण ऐकलं.

0: या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
1: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
0: तेव्हा अवश्य ऐका 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदुम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का? तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते.
2: हा कार्यक्रम प्रसारित होईल शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बाल जगत

श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे याविषयी प्राध्यापक मनोज घुगुरकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. वेळ लक्षात असू द्या, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

श्रोते हो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले। व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका। अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ। 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता। भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं। 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे। न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली। मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा

0: ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांची ही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंड

0: मध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 8:15 आणि 15 सेकंद झालेत. श्रोते हो, आता ऐकूया पॉप म्युझिक.

आईना देख के बोले ये संवरने वाले अब तो बेमौत मरेंगे मेरे मरने।

0: सर्वांचा साथ संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर आपल्या भेटीला येत आहेत 14 जुलै 2026 ला आपल्या आवडत्या कार्यक्रमात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये. यावर्षी तुमचा 619 प्रयोग संपन्न झाला, कसं वाटतंय 600 प्रयोग झाल्यानंतर?
1: खूप छान वाटतंय, कारण कोकणातल्या ह्या ज्या लोककला आहेत आणि बोलीभाषा आहे त्याच्यावरती केलेलं हे लोकनाट्य आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. बाहेरच्या सुद्धा म्हणजे कोकणेतर भागामधून सुद्धा याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. पुणे, विदर्भ, सांगली इकडून सुद्धा फोन येतात. नुसतं कोकणातच आवडतंय असं नव्हे, तर कोकणाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ही बोलीभाषा खूप आवडते आणि हे बघायला खूप आवडते लोक.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका 14 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार आणि गीतकार होते जय वालिया. श्रोते हो, पॉप म्युझिकचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सोनू निगम यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं नुसरत बद्र यांचं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानकर.

हेमा सरदेसाई आणि भूपी चावला यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जवाहर वट्टल यांचं. श्रोतेहो, पॉप म्युझिकचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 9:15 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: श्रोते हो नमस्कार, रजनीगंधा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कश्मीर की कली या चित्रपटातलं हे सुमधुर गाणं।

0: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं, चित्रपट होता वक्त.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदुम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का? तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते.
1: हा कार्यक्रम प्रसारित होईल शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता गूंज उठी शहनाई, गायलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, तुम्हालाही वाटतंय का तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकावं? अहो मग 94035 73 485 या नंबरवर आम्हाला नक्की कळवा तुमच्या आवडीचं गाणं. हे गाणं आम्ही तुम्हाला ऐकू रविवारी सकाळी 11:05 आपली आवड या कार्यक्रमात. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि चितळकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्णन यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सी रामचंद्र. चित्रपट अलबेला.

0: कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर आपल्या भेटीला येत आहेत 14 जुलै 2026 ला आपल्या आवडत्या कार्यक्रमात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये. यावर्षी तुमचा 619 प्रयोग संपन्न झाला, कसं वाटतंय 600 प्रयोग झाल्यानंतर?
1: खूप छान वाटतंय, कारण कोकणातल्या ह्या ज्या लोककला आहेत आणि बोलीभाषा आहे त्याच्यावरती केलेलं हे लोकनाट्य आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. बाहेरच्या सुद्धा म्हणजे कोकणेतर भागामधून सुद्धा याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. पुणे, विदर्भ, सांगली इकडून सुद्धा फोन येतात. नुसतं कोकणातच आवडतंय असं नव्हे, तर कोकणाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ही बोलीभाषा खूप आवडते आणि हे बघायला खूप आवडते लोक.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका 14 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आपकी कसम या चित्रपटासाठी राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं, चित्रपट होता अभिमान. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. परत भेट आहेच तोपर्यंत नमस्कार.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज आपण ऐकणार आहात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: 6264. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 28 सेकंद झालेत. दुसऱ्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.